पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 249, दशक 19, समास 3, करंट लक्षण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। लक्षपूर्वक करंट लक्षण ऐका। त्यांचा त्याग केला असता सुदैवी लोकांची लक्षणं अंगी येतात। पाप केल्यामुळे दारिद्र्य प्राप्त होते, दारिद्र्यामुळे पाप साठतं असं क्षणोक्षणी होत जातं। त्यामुळे करंट लक्षण ऐकून त्याचा त्यागच करावा, म्हणजे थोडीफार चांगली लक्षणं अंगी बनवता येतील। करंट्या माणसाला आळस आवडतो, प्रयत्न अजिबात आवडत नाहीत। त्याची ही वासना नेहमी चुकीचं अधर्माकडे जाणारी असते। तो सदा भ्रमिष्ठ, आळशी, उगाच सैराबैरा बोलणारा, कोणाचं म्हणणं न मानणारा, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बाजारहाट करता येत नाही, हिशेब किताब नीट येत नाही, हरवतो, धीर नाही, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो, चुकतो, त्याला नाना खोडी असतात। त्याला चांगल्या लोकांच्या संगतीची आवड अजिबात नसते। चावट व्यसनी गडी मिळवतो, वाईट कर्म करणारे मित्र करतो, दुष्ट, नष्ट, चोरटे, पापी अशा लोकांना एकत्र करतो। सर्वांशी भांडणारा, नेहमी चोऱ्या करणारा, दुसऱ्याचा घात करणारा असा, धष्टपुष्ट, दमदाट्या करणारा असा तो असतो। त्याच्याकडे दीर्घकालीन योजना काहीच नसते। न्यायनीती आवडत नाही, दुसऱ्याचं लोभांण्याची वासना निरंतर असते। आळसाने शरीर पाळतो, पण पोट भरण्याची त्याला भ्रांती असते। पांघरायला पांघरूण मिळत नाही, पिशाच्यवत असतो। आळसाने शरीर पाळतो, अंग खाजवत राहतो, निद्रा घेत राहतो, नेहमी लोकांशी मैत्री करीत नाही, नाना कठीण शब्द बोलतो। त्याचा मूर्खपणा कोणालाही दूर करता येत नाही। पवित्र लोकांना भिडावं, त्यांना त्रास द्यावा, ओंगोळ लोकांमध्ये निशंकपणे धावतो। त्याला लोकांनी निंद मानलेल्या क्रिया मनापासून आवडतात। तो अनेकांचा संहार करतो, तिथे परोपकार कसला आला? मग तो पापी, अनर्थ करणाऱ्या पिशाच्य बुद्धीने वागतो, शब्द सांभाळून बोलत नाही। त्याला आवरलं तरी आवरता येत नाही। कोणाचंही बोलणं तो मानत नाही, कोणावर विश्वास नाही, कोणाशीही मैत्री नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगीच ताठा मिरवतो। अनेकांची मनं राखली म्हणजे भाग्य येते, अशा प्रकारच्या विवेकाचं आहे ते तो मानणार नाही, ऐकणार नाही। त्याला स्वतःला काही कळत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही। त्याच्यासाठी नाना उपाय व्यर्थ ठरतात। उदंड कल्पना करतो, पण प्राप्ती काहीच नाही। अखंड संशय आणि अनुमान असं चालू असतं। त्याच्या मनाने पुण्याचा मार्ग सोडलेला असतो, त्यामुळे पाप कसं दूर होईल? त्याचा निश्चय नसतो। अंदाजपंच वागण्याने त्याचा नाश होतो। काही एक पूर्णपणे समजत नाही, सभेमध्ये बोलता येत नाही, असंबद्ध, लबाड, थापाड्या असतो, हे लोकांच्या लक्षात येतं। ज्यांचं काही महत्त्व लोकांना समजलं, तेच लोक भूमंडळावर मान्यता पावले। लोकांसाठी झिजल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही, मान्यता ही फुकट मिळत नाही। अवलक्षण असेल तर जिकडे तिकडे अपमान होतो, भल्याची संगत धरत नाही, स्वतःला शहाणा करीत नाही, स्वहित जाणत नाही, तो आपला आपणच वैरी आहे। लोकांचं भलं करावं ही सवय घ्यावी असं ज्याला वाटत नाही। जिथे उत्तम गुण नाहीत ते करंटेपणाचं लक्षण आहे। अनेकांचं मानत नाहीत हे अवलक्षण। जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात। आपण जर कोणाच्या कारणी पडणार, उपयोगी होणार असलो तरच तो आपलं कार्य करेल। निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहत जातो। अनेकांची मान्यता असलेले थोडेच असतात, ते पाप जोडत नाहीत। निराश्रयी मात्र सगळीकडे उघडा पडतो। त्यामुळे अवगुणांचा त्याग करावा, उत्तम गुण जाणून घ्यावे, तरच मनासारखं सर्व घडेल। इथे श्री दासबोधे करंट लक्षण निरूपण नाम समास तृतीय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथं भगवंताचं राहणं जाण. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं अशा खऱ्या भावनेनं एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीनं कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागं सगळं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासामध्ये जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचं हे सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे. त्यानं तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. आणि शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायमच राहते. पण आपलं सगळं काही दिलं की देण्याला मात्र अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीनं झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रगट होईल आणि तिथं खरं समाधान होतं. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण आहे. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्रानं, सद्धर्मानं आणि अभ्यासानं वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानानं जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं आणि हाच या युगाचा महिमा आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि गेल्या काही भागांमधून आपण इतक्या छान पद्धतीने किस्से सांगितले आहेत, तर खरोखरीच अजून काय पुढे, अजून काय, ही उत्सुकता मला सुद्धा आहे. तर आज तुम्ही आम्हाला काय किस्सा सांगणार आहात, काय गंमत सांगणार आहात?
1: सिंधी लोक नाममात्र नफ्यावर धंदा करतात याबद्दलचा एक नाशिकमध्ये मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला अत्यंत हुशार माणसाचा किस्सा आहे. तो म्हणजे साधारण सिंधी जेव्हा 47-48 नाशिकमध्ये आले, महाराष्ट्रात आले, गुजरातमध्ये आले, सगळीकडे झाले, त्या दरम्यान अनेक सिंधी रस्त्यावरती हातगाडीवरती माल विकत असत. तुम्हाला जो मी मुंबईच्या हॉटेलचा किस्सा सांगितला तसाच अजून एक हॉटेलचा अजून एक गमतीदार दोन किस्से आहेत एका पाठोपाठ. तो पहिला किस्सा म्हणजे माझा प्रत्यक्ष स्वतःचा घडलेला. मी 81 थंडीच्या दिवसात दिल्लीला गेलो.
0: अच्छा.
1: तर आपली त्यावेळेला नाशिकहून 8 सुटणारी पंजाब मेल नावाची ट्रेन सकाळी 6-7 भोपाळला पोचत असे. मी भोपाळला उतरलो. भोपाळला पाहिलं तर त्या ठिकाणी मला वर्तमानपत्र लोकल आलेलं होतं तिथलं, नई दुनिया, त्याच्यामध्ये इन्साफ का तराजू पोस्टर दिसलं.
0: अच्छा.
1: तो पद्मिनी कोल्हापुरे जिनतामांचा भारी पिक्चर, ऐकली होती स्टोरी, वाचली होती परीक्षण. मी ठरवलं आपण उतरून सिनेमा पाहून मग पुढे दिल्लीला जाऊ आणि भोपाळ सिटी बघू, म्हणून मी उतरलो. उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर पडलो आणि समोर मला एका मोठ्या बोर्डावरती शिव रेस्टॉरंट नाव दिसलं, शंकराचा फोटो दिसला. आणि तो मोठा शंकर दिसल्यावर म्हटलं नक्की सिंध्याचा असणार.
0: अच्छा.
1: मला पाहून वाटलं बोर्ड बघून. आज शिरलो द गल्ल्याच्या तिथे पाठीवर काही झुलेलाल आणि शंकर फोटो दिसले, म्हटलं जय जय झुलेलाल. मी त्याकडे गेलो, साई राम राम म्हणे, राम राम म्हटलं. मी सिंधीमध्ये सांगितलं, मग नाशिकमा आहे, मी नाशिकहून आलेलो आहे. वा वा, या या, काय म्हणताय? म्हटलं माझं छोटंसं काम होतं. म्हणे काय बोला ना? म्हटलं मला भोपाळ फिरायचं, पण ही सुटकेस हातात, कुठे घेऊन फिरू? म्हटलं तो म्हणे मग एवढं काय, त्यात संकट थोडी आहे, ठेवा ना. म्हणे म्हटलं उघडून बघा, म्हटलं याच्यामध्ये काही चुकीचं सामान नाही. अहो म्हणे तुम्ही सिंधीत बोलल्या, त्यात सगळं काही आलं. एवढं एका वाक्यात फक्त मी म्हणाल्यावरती मला म्हणत सिंधीत बोलला ज्यात सगळं काय आलं नाही. म्हटलं उघडून बघा, याच्यामध्ये एक जोडी कपडे आणि टावेल आहे फक्त, पैसे खिशात ठेवले. म्हणे बाकी काही जोखीम नाही ना? म्हटलं नाही. म्हणे मग द्या. त्यांनी एका नोकराला हाक मारली, म्हणे ठेवून दे, हे आमचे मित्र आहेत.
0: बरं.
1: ओळख नाही काही नाही, हे माझे मित्र आहेत. म्हणे हे आले, त्यांची बॅग आतमध्ये ठेव, तू संध्याकाळपर्यंत आहेसच, हे येतील दुपारी, दुपारच्या गाडीने जायचं आहे त्यांना पुढे, तेव्हा तू तुझ्या हाताने त्यांना बॅग द्यायचीस. ठेवली बॅग, म्हणे डोंट वरी, बसा चहा घ्या, नाश्ता वगैरे करा. मी नाश्ता केला, माझ्याकडनं पैसे घ्यायला तयार नाही, काही ओळख नाही, काही संबंध नाही. म्हणे राहू द्या, तुम्ही आज पाहुणे आहे. म्हणे अहो म्हटलं असं काय? बरं म्हणे चहाचे देऊ नका, फक्त पराठा खाल्ला त्याचे पैसे द्या. तुम्हाला इथली काय माहिती? म्हटलं शून्य. मग मला त्याने स्वतःहून सांगितलं, म्हणे पुलाच्या पलीकडच्या बाजूला जा, घोडा निकास नावाचा एरिया आहे, तिथे काही तुम्हाला बघायला मिळेल ते बघा, आणि तिथून तुम्हाला रिक्षा करून थिएटरवरती जा. इन सबका मी त्याला सांगितलं, इन सबका तराजू बघायचं आहे, आणि मग या म्हणे दुपारी. मग दुपारी आलो, जेवलो, पुढे गेलो. ही घटना एक. दुसरा किस्सा मी एक ऐकण्या सांगण्यासारखा म्हणजे धुळ्याला शहराच्या बाहेर गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वाराच्या तिथे एक सिंधी माणसाचं हॉटेल मी 82-83 बघितलं. ते हॉटेल म्हणजे काही नाही, फक्त मोठमोठे खांब गाडलेले होते आणि त्याच्यावर पत्रे लावलेले होते, आणि रेस्टॉरंटला चारी बाजूला भिंतीच नव्हत्या.
0: बर.
1: चारी बाजूला भिंती नव्हत्या तर मी सिंधीमध्ये कुतूहलाने विचारलं, म्हटलं बिना भिंतीचं हॉटेल काय प्रकार आहे बाबा? तर म्हणे हे हॉटेल वर्षाचे 365 दिवस 12 महिने 13 काळ 24 तास चालू असतं.
0: बर बर.
1: तर म्हटलं हे काय असं कसं काय? तर म्हणे सांगतो. म्हणून तो मला मूडमध्ये येऊन म्हणे तुम जेवायचं आहे का तुम्हाला? म्हटलं हो. एक ऑर्डर लईन का? मग माझी स्वतःच ऑर्डर घेतली, ते वेटरला सांगितलं काय काय ते, आणि मूडमध्ये येऊन मला बसला सांगायला. मग आधी त्याने मला मी कोण काय विचारलं, मग मी त्याला सांगितलं मी असं असं नाशिकहून कॅसेटचं होलसेल सप्लाय करण्याकरता धुळ्याला येतो, अमक्या तमक्याला देतो, चंदू बिंदू नावं सांगितली 1-2 लोकांची. अरे हो, तो मेरा भाई आहे वगैरे, आणि मी सगळं सिंधीत संभाषण चालू, तर मी तुमच्याकरता मराठीत सांगतोय. मग बसल्यावर त्यांनी स्टोरी मला सांगितली. मी म्हणे आधी एका हॉटेलात स्वतः मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो, मला अनुभव आला होता, माझं स्वप्न होतं स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं.
0: अच्छा.
1: या ठिकाणी गावाच्या बाहेर हे एक गॅरेज होतं, आणि ते गॅरेजचा मालक खूप थकलेला होता, त्याच्याने काही काम होत नव्हतं. तर मी त्याला सहज विचारलं, तू किती कमवतोस बाबा? तर म्हणे काही 10-20 रुपये मुश्किलने मिळतात, थकलोय म्हणे. एक दोनदा टूल चोरीला गेले, मग नुसतं म्हणे पेटी अशी बेवारशी ठेवून जातो तिच्यातनं झालं म्हणे. म्हणे त्याला म्हणले मी काम कर ना बाबा, तुला दोन्ही टाईम खाऊ पिऊ घातलं मी, आणि शिवाय तुला 25 रुपये रोज दिलेत तर. म्हणे देव पावला. म्हणे काम कर, आता मी इथे हॉटेल चालू करतो. 7 वर्षापूर्वी म्हणे मी त्याला 25 रुपये रोज, 83 च्या 7 वर्षाआधी.
0: अच्छा.
1: आणि म्हणे त्याला 25 रुपये रोज कबूल केला आणि त्याला मालक बनवलं. म्हणजे मालक त्याची जागा होती तर मी सांगायचो आम्हाला सेट आहे, त्याला सेट म्हणायचो उसका जग आहे म्हणून तो सेट. आणि काही नाही तिथे म्हणे मग हळूहळू करून हॉटेल डेव्हलप करायला सुरुवात केली. नुसत्या चहापासून सुरुवात केली, मग जेवणाची तयारी, मग जसे कमवत गेलो सगळं वाढवता वाढवता, मग त्याच्यानंतर तेल साबू वगैरे सगळ्या वस्तू एकदम रिझनेबल किमतीत विकायला सुरुवात केल्या. त्यामुळे ट्रकवाले थांबायला लागले इथे. बरं, त्या ट्रकवाल्याला जे दुकानामध्ये, मेडिकल दुकानामध्ये जनरली झंडूबाम वगैरे सारख्या गोष्टी लागतात त्या मागितल्या, तर त्याही आणून ठेवायला सुरुवात केली. गिरायकाला नाही म्हणायचं नाही. असं करत करत वाढवत गेलो. 7 वर्ष झाली. म्हातारा पण मरायला टेकला होता, त्याला आगापीचा फारसा काही नव्हता. एक दोन नातेवाईक होते, त्याला विचारलं तुझ्या नातेवाईकांचं काय, तर ते सगळं झालं. आणि मग म्हणे त्याला विचारलं, हे जागा जर तुला विकायची झाली तर कोण घेणार ही जागा, केवढ्याला घेणार? म्हणे विचार, तू माहिती काढ बाहेर. तर ती जागा त्यावेळेला 7,000 कोणी घ्यायला तयार नव्हतं. मी म्हाताऱ्याला 10,000 रुपये कॅश देऊन त्याच्याकडनं ती जागा विकत घेतली आणि त्या हॉटेलचा, त्या जागेचा मी मालक झालो. आणखीन एक दोन नातेवाईक माझ्या हाताखाली ट्रेन केले. आम्ही आळीपाळीने गल्ल्यावर बसतो, त्यांना चांगला मनासारखा पगार देतो आणि माझं हॉटेल अव्याहत 24 तास 12 महिने 13 काळ चालू असतं. हॉटेलला भिंतीच नाही आहेत माझ्या.
0: बापरे,
1: खरंच कौतुक वाटलं त्या माणसाचं. पण तो म्हणे मी अजून बॅचलर आहे, लग्न होईल तेव्हा होईल, नंतर बघू, अजून माझं वय कमी, 25च आहे. पण अशी सुद्धा सिंधी लोक मेहनत करून कुठच्या कुठे गेलेली मी जवळून पाहिली आणि त्याचा मी अभ्यास करत असतो आणि ते बघून लक्षात ठेवत असतो. म्हणून मला असं सांगायला,
0: खरं आहे लक्षात ठेवता हे खरोखरच महत्वाचं आहे. कारण की तुम्ही ज्या काही सणावाळ्या सांगतायत आणि त्या काळातले किस्से तुम्ही इतक्या अचूक नावानिशी सांगताय, याचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्ही इतक्या पद्धतशीर हे सगळे किस्से सांगताय, अर्थातच आपल्या आवडीचा विषय असला की आपल्या ह्या गोष्टी लक्षात राहतात. पण तरीही इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या माणसाच्या नावानिशी आणि किंमत सुद्धा तुम्ही सांगतात, हे खरोखरच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर हा किस्सा ऐकून खरोखरच खूप छान वाटलं. आता आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये आणि अजून बरेच किस्से आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचे आहेत. तर आतापुरतं मी तुम्हाला रजा देते, धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमात आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आजही आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: आजही आणखीन काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या बरोबर हजर झालेलो आहोत. आम्हाला खात्री आहे की याही प्रश्नांची आपण खूप समर्पक, सविस्तर आणि योग्य उत्तरं देणार आहात. त्यामुळे आता फार अधिक वेळ न घालवता आपण लगेच मुद्द्याकडे येऊया. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहिला प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की मागच्या भागात आपण स्तनपान बंद पडण्याची कारणं काय असू शकतील याच्याबद्दल चर्चा केली होती. आणि ह्याच अनुषंगानं आजच्या भागातला पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे, ते म्हणजे की बऱ्याचदा क्रॅक निपलची समस्या मुलींना होते किंवा त्या मातेला होत असते आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप दुखणंही वाटत असतं, ते खूप दुखत असतं. तर याच्यावर काही उपाय आहे का, म्हणजे ते कसं बरं होईल, किंवा दूध पाजणं थांबवणं बाळाला हाच त्याच्यावरचा उपाय आहे की आणखीन काय करता येईल, किंवा मग असंही याच्यामधनं आपण म्हणू शकतो की हा त्रास सगळ्याच स्त्रियांना होत असतो सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते आपल्याला सहन करतच बाळाला फीड करावं लागतं किंवा बाळाला पाजावं लागतं, आपण याच्याबद्दल काय सांगाल?
2: अतिशय महत्वाचा प्रश्न तू मला विचारलेला आहेस. हा सगळ्या मातांच्या मनामनातला प्रश्न आहे. खूप साऱ्या मातांना क्रॅक निपल होणं, पाजताना दुखणं हे होत असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा हे का होतं आपण समजावून घेऊया.
0: बर.
2: काही वेळेला निपलचा प्रश्न नसतो, बाळाच्या लॅचिंगचा प्रश्न नसतो, पण आई बाळाला पाजत असते आणि कोणी आलं म्हणून घाईघाईने ती बाळाला ओढून काढायचा प्रयत्न करते. पटकन खाली ठेवायचं म्हणून ती जेवढं बाळाला जोरात ओढायला जाते, जेवढं बाळाला स्तनापासून सोडवायला जाते, तेवढं बाळ अधिकाधिक घट्ट पद्धतीनं स्तन पकडतं आणि मग त्याच्यामध्ये चावल्यासारखं होतं आणि मग तिला क्रॅक निपल होतं.
0: अच्छा.
2: दुसरी गोष्ट म्हणजे काही माता काय करतात की त्यांना असं वाटतं की स्तन स्वच्छ केले पाहिजेत आणि मग त्या वारंवार धूत राहतात, स्वच्छ सारख्या कोरड्या फडक्यांनी पुसत राहतात आणि ह्यासारख्या धुण्यामुळे आणि वारंवारच्या घर्षणामुळे एक त्याच्यावरती नॉर्मल असलेल्या ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स ज्या असतात, ज्याला मॉन्टगोमेरी ट्युबरकल असं म्हणतात, त्या ग्रंथी डिस्ट्रॉय होतात आणि ते ल्युब्रिकेशन जे असतं निपलच्या तिथे, म्हणजे जो ऑइली पदार्थ असतो तो पदार्थ नाहीसा होतो, त्या तयार करणाऱ्या ग्रंथी डिस्टर्ब होतात आणि मग ते कोरडे पडतात निपल आणि त्याच्यामुळं तिला पेन व्हायला लागतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत.
0: बर.
2: मग जर तिला घाईने बाळाला खाली ठेवायचं तर काय करायचं? तिने बाळाला ओढायचं नाही, जोरात खेचून जेवढं काढायला जाईल तेवढं बाळ अधिकाधिक घट्ट पकडायला बघणार, त्यामुळं तिने काय करायचं, तिची करंगळी बाळाच्या तोंडाच्या मध्यात घालायची आणि बाळाचं जे तोंडाचं व्हॅक्युम असतं ते ब्रेक करायचं आणि मग बाळांनी आ केल्यानंतर हळूच तिने बाळ बाजूला काढायचं. अशा पद्धतीनं बाळ बाजूला केलं तर ते चावणार नाही ना, आणि मग त्यामुळं ज्या वारंवार जखमा होत राहतात त्या होणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे वारंवार स्तन धुणं किंवा जोरजोराने पुसणं हे पण तिने बंद केलं पाहिजे, म्हणजे मग त्याच्यामुळं जे काही ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स आहेत त्या डिस्ट्रॉय होणार नाहीत. तर हा एक भाग झाला. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जर का बाळाची स्तनावरची पकड चुकीची असेल, बाळांनी मोठा आ करायच्या ऐवजी छोटासा आ केला आणि निपल पकडलेलं असेल, तरी तिला क्रॅक निपल होत राहणार. हे कधी होतं तर बऱ्याच वेळेला माता काय करतात की कधी निपलनी पाजतात फॉर्म्युला, कधी बॉटलनी फॉर्म्युला पाजतात आणि मग आईचं दूध पण देतात छातीवरती, किंवा काही मातांना, म्हणजे माझ्याकडे तर एक मदर आली होती, तिला दूध भरपूर होतं, सगळं होतं, निपल छान होते, व्यवस्थित बाळ लॅच करत होतं आणि मग नंतर ती फॉलोअपला आली तेव्हा ती क्रॅक निपल घेऊन आली. तर मग मी जेव्हा हिस्ट्री विचारली तेव्हा तिने सांगितलं की तिला खात्री पटायची नाही बाळाला दूध पुरत आहे का आणि बाळाला दूध मिळत आहे का, बाळ दूध पितं आहे का, अशा तिला असंख्य शंका पडायच्या. आणि मग ती काय करायची, पंपनी दूध काढायची बाटलीमध्ये आणि मग ते मोजून ती बाळाला पाजायची आणि मग कधीतरी छातीवर घ्यायची, म्हणजे दिवसातनं एक दोनदा छातीला लावायची आणि उरलेला वेळ ती असं काढून बाटलीने पाजायची, किंवा काही वेळेला उलटंही करायची की एक दोन वेळा काढून बघायचं, मग तिला जर वाटलं की सॅटिस्फॅक्टरी भरपूर येतं आहे बॉ दूध, मग ती उरलेला वेळ छातीला लावायची. पण असं करण्यामध्ये बाळाला निप्पल कन्फ्युजन व्हायला लागलं आणि मग ते बाळ छातीवर लॅचिंग करायला नाही म्हणायला लागलं. बाळ फक्त निप्पल पकडायला लागलं, त्याला आ करता येईना, कारण ते बॉटलचं निप्पल घेताना छोटासा आ करत होतं आणि निप्पल त्याच्या जीवणीने दाबत होतं. मग त्याच पद्धतीनं ते आईचं दूध पण प्यायला प्रयत्न करत होतं आणि मग त्या पद्धतीनं जेव्हा ते निप्पल कन्फ्युजन झाल्यामुळे बाळ चुकीचं लॅच करायला लागलं, तेव्हा आधी चांगलं चाललेलं स्तनपान आता तिला सुसह्य नव्हतं वाटत, तिला दुखत होतं आणि ती अगदी आता थांबव का सगळं 24 तास बाटलीनेच काढून पाजू का असं विचारत होती. तर या अशा खूप साऱ्या हल्ली शिकलेल्या मुली आहेत की ज्यांना बघावंसं वाटतं. तर मी त्या सगळ्यांना असं सांगू इच्छिते की असं बघण्याची काहीच गरज नाही. बाळ छातीला लावलं की बाळ दूध पिणारच आहे, त्याला दूध मिळतं की नाही याच्यासाठी 2 क्रायटेरिया मी नेहमी सांगत आले, परत आज सांगते, की बाळाला जर 24 तासात कमीत कमी 6 वेळा युरिन होत असेल आणि बाळाचं वजन 1 महिन्यामध्ये 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो वाढत असेल तर बाळाला दूध चांगलं मिळतं. तर हा क्रायटेरिया असताना तुम्ही बाटलीत काढून बघायचं कशाला अट्टहास धरता? आपण आपल्या शरीरात रक्त आहे की नाही किंवा आपण आहोत की नाही असं सारखं बघत राहतो का? मग असं दूध पण काढून बघायची गरज नाही ना. दूध आहे आणि ते मिळणारच आहे हे जर का आपण विश्वास ठेवला तर मला वाटतं बाळाला दूध मिळेल. तर या पद्धतीनं बाळाला व्यवस्थित पोझिशनमध्ये पाजणं, बाळाची पकड व्यवस्थित असणं, बाळाने मोठा आ केलेला असणं हे गरजेचं आहे. आणि याच्यासाठी लागेल तर मदत घ्या, डॉक्टरी सल्ला घ्या आणि त्या पद्धतीनं पाजा. आता दुसरं म्हणजे ते सहन करतच दूध पाजावं का आणि ते सगळ्यांनाच दुखतं का, हा जो प्रश्न खूप मातांना पडलेला असतो, तर नाही. उलट बाळाला पाजणं ही जी काही प्रोसेस आहे तर ती अत्यंत सोपी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आईला पण दुखत नाही, बाळालाही त्रास होत नाही. उलट हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तर झोपून पाजत असेल माता तर दोघांनासुद्धा झोप लागू शकते, इतकी ती शांत आणि आनंददायी प्रोसेस आहे. त्यामुळं सगळ्यांनाच दुखत नाही आणि ते सहन करतच दूध पाजायचं असं पण नाही. उलट जर कोणाला दुखत असेल तर त्या मातेने लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्यावा, बाळरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सगळ्यात पहिल्यांदा बॉटलनी पाजणं बंद करावं, म्हणजे मग तिला छान पद्धतीनं तिचं दूध पाजता येईल.
0: नक्कीच हा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा होता, कारण की बऱ्याच मुली बऱ्याच स्त्रिया अशा कंडिशनमधनं जात असतात, त्याच्यामुळे अशा वेळेस त्या बाळाला भूक जरी लागलेली असेल तरी त्या बाळाला पाजणं आपल्याला नकोसं वाटतं, कारण की त्रास तितका होत असतो. पण तुम्ही जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि छान माहिती याच्यातनं मिळाली, काय करायला हवं तेही याच्यातनं कळालं. आता पुढचा प्रश्न मला आपल्याला आणखीन असा विचारायचा आहे की जर अशी समस्या झालेली असेल की क्रॅक निप्पल झालेले असतील, दुखत असतील, पण मग त्याला तात्पुरतं म्हणा किंवा मग अगदी आराम पडावा थोडा म्हणून मग त्याला काही तेल लावणं, तूप लावणं किंवा काही घरगुती उपचार करून मऊपणा येण्यासाठी साय वगैरे लावणं असं काही करू शकतो का? की हे जरी लावलं तरी बाळाला स्तनपान करताना ते पोटात गेलं तरी त्याला काही अपाय होणार नाही, तर ह्याच्यावर आपण श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
2: अगदी महत्त्वाची गोष्ट तू विचारलीस, अगदी सोपा उपाय आहे. बाळाला पाजून झाल्यानंतर नंतर येणारं दूध थोडंसं दाटसर असतं, त्याला हँडमिल्क म्हणतात, तर ते दूध तिने छातीला लावायचं. ते दूध लावलं की त्याच्यामध्ये एक तर अँटीबॉडीज असतात त्यामुळे इन्फेक्शन होत नाही.
0: अच्छा.
2: आणि त्याने हिलिंग पटकन होतं.
0: बर.
2: आणि ते बाळाच्या पोटातही गेलेलं चालतं. त्यामुळं म्हणजे भरपूर बाकीचे उपाय असतात पण हा सगळ्यात सोपा उपाय. आणि दुसरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळाला जर काढायचं असेल तर तोंडात बोट टाकून काढणं किंवा वारंवार स्तन न धुणं या गोष्टी पण करायच्या, म्हणजे लवकर हिलिंग होतं
1: आणि घाबरून जाण्याची कारणं नाही आहेत, अगदी ती व्यवस्थित पाजू शकते, नंतर दुखायचं थांबतं. त्यामुळे कुठल्याही मातेने क्रॅक निपल्सच्या भीतीने घाबरून जायचं कारण नाही आहे.
0: बर,
1: प्रॉपर लॅचिंग केलं, प्रॉपर सगळी काळजी घेतली तर काही दुखणार नाही.
0: नक्कीच खूप छान माहिती आजच्या सुद्धा भागातनं दिली. आणि हा प्रश्न बऱ्याच जणींना भेडसावत असतो प्रसूतीच्या काळानंतर, सुरुवातीच्या काही काळामध्ये, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा मुलींच्या मनात भीती सुद्धा स्तनपानाबद्दल बसते की आता आपण बाळाला पाजायला घेणार आणि आपल्याला पुन्हा तो त्रास होणार, पुन्हा ते दुखणार. त्याच्यामुळे इच्छा असूनही बाळाला पाजण्याची ती प्रक्रिया नकोशी वाटते. पण अर्थातच तुम्ही याच्याबद्दल खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं, त्याच्यावरचे उपचार सांगितले, काय पद्धतीनं ही सिच्युएशन हँडल करायला हवी ते सुद्धा समजावून सांगितलं. आज सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
3: नमस्कार.

0: नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत पाऊस.
1: आला आला पाऊस आला, बघा बघा हो आला आला पाऊस आला, पाऊस आला.
0: आई, तू चक्क बडबड गीत गाते, मग काय झालं रे? बालगीतं आम्ही पण लहान असताना ऐकायचो की?
1: अगं, ते लहान असताना, आता तर तू मोठी आहेस, तुझी मुलं मोठी झालीत, तेव्हा तू बालगीतं गाते?
0: आणि पावसाचे काय, शाळा सुरू झाली की येतोच की पाऊस दरवर्षी.
1: दरवर्षी येणार आहे, या पावसाचं एवढं काय गं कौतुक? रोज न्यूजमध्ये, पेपरमध्ये, एवढंच कमी की काय तुम्हा मोठ्यांचे फोनवर सुद्धा काय म्हणते पाऊस पाणी.
0: अरे, ते पाऊस पाणी काय बोलतात का तुमच्याशी? मला ना तुम्हा मोठ्यांची काही गंमतच कळत नाही.
1: एवढं काय त्या पावसाचं ग?
0: सगळीकडे नुसता चिखल. स्कूल बॅग पकडा, रेनकोट घाला, सर्दीचा रुमाल सांभाळा आणि घरात बसून बोर व्हा. बाहेर पावसात खेळायचं नाही आणि घरात टी व्ही मोबाईल बघायचं नाही.
1: आणि लाईट आले का, लाईट गेले का,
0: या अशा वाईट प्रश्नांना आईला उत्तरं द्यायची. काय करायचं असा पाऊस घरात बसून बोर करतो?
1: एकतर क्लासरूममध्ये बसा आणि घरात बसा.
0: घरात बसून बसून कंटाळा आला, सतत खाऊ मागितला तर पाऊस आहे, सांभाळून खा, पचणार नाही असं ऐका.
1: अरे अंकुर, किती वैतागतो. तुझ्या दृष्टीने पाऊस असा आहे तर,
0: पण पावसाचे महत्त्व तुला माहीत नाही ना, म्हणून तू असं बोलतो आहे.
1: अरे अंकुर, आपल्याला जीवनावश्यक गोष्टी ना पावसानेच मिळतात, म्हणून त्याची प्रत्येकाला दरवर्षी कौतुक असते. कारण तो नीट व्हावा, नीट हव्या तेवढ्या प्रमाणात झाला तर मग उरलेले वर्ष सुखाचं आनंदाचं जातं. पाऊस चांगला झाला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, तसेच शेतीला पुरेसा पाऊस असेल तर धान्य नीट पिकून सगळ्यांनाच मुबलक प्रमाणात धान्य मिळतं. थोड्याफार प्रमाणात बजेट स्थिर राहतं. या सगळ्या प्रश्नांना सुरळीत तोंड देण्यासाठी पाऊस महत्त्वाचा. आमच्या लहानपणी काही प्रमाणात आम्हाला पण तुमच्यासारखे नको हा पाऊस असंच वाटायचं. पण जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं त्याचं महत्त्व पटत गेलं. मग आई, पाऊस सुरू असेल तेव्हा कपडे वाळत नाही, फरशी लवकर सुकत नाही, जेव्हा भाजी धुण्यात बराच वेळ जातो तेव्हा कोण करतं गं चिडचिड?
0: अरे, तो तेवढा पुरता त्रागा. जेव्हा खूप होमवर्क येतो तेव्हा तू कशी चिडचिड करतो ना, अगदी तसाच.
1: पाऊस प्रत्येकाला अगदी आपल्यासारखा वाटतो. आपल्या मनात असेल तसं सगळं करणारा वाटतो. शाळेतल्या मुलांना उठायचा कंटाळा असतो तेव्हा छान गुरफटून झोपा असा असतो पाऊस. कॉलेजच्या मुलांना नाविन्याची क्रेज असते तेव्हा त्यांना तसा नवनवीन आल्हाददायक वाटतो पाऊस. नवदाम्पत्यांना प्रेमाच्या रंगात भिजवणारा वाटतो पाऊस. मध्यम

लोकांना दिलासा देणारा वाटतो पाऊस, तर वयोवृद्धांना भूतकाळात रमवणारा वाटतो पाऊस. पाऊस आपल्यासारखाच आपला मित्र सखा असतो. जसे आपले विचार असतात त्याच विचारांचा तसाच असतो तो, फक्त आपल्या नजरेत असतो, आपल्या मनात असतो. बाहेर पडणारा पाऊस घरात प्रत्येकाला हवा हवा असा असतो. त्याच्याशी सगळेच वाफाळलेला चहा आणि गरम गरम भजी खात हितगुज करत असतात. आपल्या मनात प्रत्येक भाव ओळखतो तो पाऊस. न सांगता अगदी बरोबर आपल्यातला अवखळपणा जपतो तो पाऊस. आयुष्याला विचारांना नवीन उभारी देतो तो पाऊस. पाऊस काय, सरी कोसत दरवर्षीच येतो, पण प्रत्येक वर्षी त्याचं रूप जास्त छान निखरतं उभरतं असतं. जसं आपलं होत असतं अगदी तसंच. पण कधीकधी जसा आपल्याला येतो राग चीड, तशीच त्या पावसाची पण असते. मग तो घेतो रौद्र रूप. निसर्गच तो, त्याच्या चक्रात बिघाड करू तर निसर्गाची गाडी पण ट्रॅक सोडून धावेलच की. कारण आपणही इतर घटकांप्रमाणेच निसर्ग चक्राचा एक घटक आहोत. आपण माणसं निसर्गाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, म्हणून निसर्ग कोपतो. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या पलीकडे केली गेली तर ती त्रासदायकच असते. माणसाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला जे छेडले आहे त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. निसर्ग आपलं काम करतो, तसं आपणही आपलंच काम करू की. कशाला उगीचच निसर्गाची छेडखानी करायची. झाली आपली चूक झाडं तोडून नद्यांचे प्रवाह बदलवून, मग ती सुधारूया ना. झाडं लावून झाडं जगवून, म्हणजे आपला हा अवखळ आनंदी सखा पाऊस पिढ्यानपिढ्या सगळ्यांचा सखा मित्र होईल. आणि आपल्यासारखाच त्यांना पण जगण्याचा आनंद उत्साह मिळेल. आणि आपल्यासारखी पुढच्या पिढ्यांना पण पावसासोबतची निखळ मैत्री अनुभवता येईल निस्वार्थ बुद्धीने. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी

0: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणेच आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, आज मी तुमच्या बरोबर जास्त गप्पा मारत बसणार नाहीये बरं का.
0: अरे
1: म्हणजे काय आहे की आपण एपिसोड शांतपणे करू पण नंतरचा चहा मात्र आज मी स्किप करणार आहे.
0: अरे का असं का? म्हणजे माझा चहा बुडणार की काय?
1: हो 100%. पण खरंच सॉरी, कारण माझा आज अगदी नाईलाज आहे. उद्यापासून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत सुरू होईल ना माझं 3 दिवसाचं, आणि मग उपवास पण सुरू होतील. मग मला खूपशी तयारी करायची आहे, त्याच्यामुळे आज तुमच्या बरोबरचा चहा मी स्किप करणार आहे.
0: अच्छा, म्हणून का?
1: हो.
0: पण कविताजी एक विचारू का तुम्हाला?
1: हो. मग
0: तुम्ही हे 3-3 दिवस उपवास करतात.
1: हो.
0: वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
1: हो.
0: व्रत करतात.
1: हो.
0: तस तुमचे हे पण करतात का?
1: हरिभाऊ, आज तुमचा काय विचार आहे? असे प्रश्न का बरं विचारताय मला? तुमचा काय अनुभव आहे सांगा बरं. तुम्ही काय करता वहिनींसाठी? कुठलं व्रत करता सांगा बरं.
0: कविताजी, जरी व्रत केलं नाही ना तरी मनापासून इच्छा असतेच की
1: हो,
0: की बायकोने सुखी राहावं, आनंदी राहावं, तिला खूप आयुष्य मिळावं. अहो, पती पत्नी म्हटलं की या भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतातच ना.
1: मग हेच ना, हेच मी सांगते तुम्हाला. आमच्या घरी पण तसंच आहे बरं का. फार जीव आहे आमच्यावरती, आमच्या आहोंचा, आणि म्हणून मी असं व्रत करते. कळलं का? पुरुषांसाठी भलेही असं काही व्रत ठरलेलं नसेल, पण या व्रताचा उद्देश काय आहे मुख्य? की आपल्या माणसाबद्दल चांगलं चिंतन, म्हणजेच व्रत आहे. आणि तुम्ही सांगा, नवीन पिढीमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करतातच की नाही एकमेकांना गुलाब देऊन? मग त्यांच्या मनात ती पण तीच इच्छा असते की माझ्या जोडीदाराला खूप छान चांगलं आयुष्य मिळावं, तो सुखी राहावा. बरोबर की नाही?
0: नाही नाही, हे सगळं बरोबर आहे हो.
1: हा,
0: ते जोडीदार होण्यासाठीचेच तर प्रपोजल असते.
1: हो, पण ते प्रपोजल एकमेकांना सुखी करण्यासाठीच असतं ना. ते नवीन पिढी फुल देऊन जोडीदारासाठी चांगलं चिंतन करतात, आणि आम्ही मात्र ते वडाला सांगतो एवढाच काय तो फरक आहे बरं का. अरे
0: वा वा वा. कविताजी, तुम्ही अगदी चतुरपणे उत्तर दिलंय बरं का.
1: मग अर्थातच देणारच. मी सावित्रीची पूजा करते, मग चतुरपणा नाही दाखवला तर उपयोग काय त्या पूजेचा?
0: अरे, सावित्रीची पूजा करते म्हणून?
1: हा,
0: म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?
1: अहो, वट सावित्रीचं व्रत करणं म्हणजे खरं असं, म्हणजे मला असं वाटतं की सावित्री सारखं बनणं, सावित्री बनणं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करण्यासारखं नाहीये का?
0: नाही नाही नाही नाही नाही, तुम्हाला काय सांगायचंय ना मला एकदा नीट समजावून सांगा बघा.
1: आता सांगावंच लागेल हरिभाऊ. म्हणजे काय सांगू का? ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे काही नुसतं एक पुराणामधला आलेला कथेचा भाग नाहीये बरं का. त्याच्यामागे खूप मोठं विचार मंथन आहे. तुम्हाला माहितीये का, सावित्री वेदशास्त्र संपन्न होती आणि तिने यमाबरोबर शास्त्र चर्चा करून पतीचं प्राण परत मागवलेले आहे, ती घेऊन आलेली आहे. चतुरपणे तिने आपल्या सासऱ्यांचं राज्य तर मिळवलंच, त्यांच्या अंधदृष्टीला दोन्ही दृष्टींनी दृष्टी दिली. म्हणजे काय की त्याचे डोळे तर परत आणलेच, पण गेलेलं राज्य परत मिळावं ह्यासाठी त्या दोघांचं विचार मंथन पण ह्या कथेमध्ये आहे. आणि तिसरा वर जो तिने मागितला तो तिने सांगितलं की माझ्या वडिलांना मी एकुलती एक कन्या आहे, त्यामुळे त्यांना शतपुत्र दे.
0: बर.
1: हा, चौथा वर मागताना सावित्री म्हणते, चित्राश्वाची जागा योग्य पुत्र शत पावो सतीव्रत स्वस्थ राहो. हा, म्हणजे काय माहितीये का, की सत्यवानाची जागा ही त्याच्या 100 पुत्रांना घेता यावी राज्य चालवण्यासाठी. आणि यमराज तिच्या पतिनिष्ठेने, ती घेत असलेल्या कष्टाने, चतुरपणाने, तिच्या बुद्धीने इतके प्रभावित झालेले होते की त्यांनी तिला सांगितलं की तुला 100 पुत्र पण दिले. आणि मग म्हणले की आता तू 5वा आणि शेवटचा वर माग आणि माघारी फिर, कारण ती पतीच्या मागे, यमाच्या मागे त्याचा प्राण मागत फिरत होती ना. आणि मग 5वा वर मागताना सावित्री म्हणली की यमराजा, तुमचंच वरदान आहे की नाही शतपुत्राचं, मग ते व्यर्थ नको ना जायला. आता तुम्ही मला शतपुत्राचा वर दिलेला आहे तर मग माझ्या पतीला कसं काय घेऊन जाणार तुम्ही?
0: क्या बात है?
1: हा, मग तुमचाच वर खरा ठरला पाहिजे ना. म्हणजे असा इतका चतुरपणा सावित्रीमध्ये होता म्हणून मी तुम्हाला चतुरपणे उत्तर दिलं, कळलं का?
0: वा वा.
1: आणि मग शेवटी धर्मराज म्हणले, बाई प्रताप हा भला जिंकिले त्वा मला पतिव्रते, मार्कंडेया जैसी तारी शंभू शक्ती तशी तुझी शक्ती सत्यवंता.
0: वा वा वा वा. हे मोरोपंतांचं मला वाटतं सावित्री गीत मधलं आहे.
1: आहे हो, बरोबर. म्हणजे तुम्हीच सांगा मला सर की सावित्री किती बुद्धिमान होती. थोडक्यात काय तर पतीचे प्राण तर तिने मागितलेच मागितले. म्हणजे तिने प्राण मागितले याचा अर्थ म्हणजे ती काही वस्तू नाही ना, की यमाने घेतली, सावित्रीने परत मागितली आणि परत यमाने ती तिला परत दिली. हा जो संपूर्ण कथेचा भाग आहे हा आत्म्याचा प्रवास तिने विशद केलेला आहे. हे मी जे तुम्हाला दोन तीन श्लोक वाचून दाखवले ना, तुम्ही जे आता म्हणलात की कविवर्य मोरोपंतांच्या सावित्री गीत मधले आहेत, तर त्यात मोरोपंत असं म्हणतात म्हणजे सत्यवानाचे जेव्हा प्राण जातात त्याचं वर्णन बघा मोरोपंतांनी कसं केलंय. पुरुष काढिता अंगुष्ठ प्रमाण निष्प्रभ निष्प्राण देह झाला.
0: बर
1: हा, मग पुरुष म्हणजे आत्मा की नाही, तो अंगुष्ठ प्रमाण असतो हे वर्णन भागवतात, गीतेत, अगदी कठोपनिषदात सुद्धा आत्म्याचं वर्णन स्वरूप हे अंगुष्ठ प्रमाण असंच म्हटलं गेलेलं आहे.
0: बरोबर.
1: अहो या सगळ्याचं ज्ञान सावित्रीला होतं, यापेक्षा तिची बुद्धिमत्ता अजून काय वर्णन करायला हवी.
0: नाही नाही, बुद्धिमत्तेच्या बाबतीत बायका सर्वश्रेष्ठ असतात हे तर मान्य आहे मला.
1: पण ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं म्हणजे सावित्री व्हायचं हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक गमक खरं सांगू का, या कथेतलं सावित्रीने चतुरपणे यमाशी शास्त्र संवाद तर केलेला आहेच, पण मुळात सत्यवान हा मूर्छित होऊन जेव्हा वनामध्ये पडला तेव्हा तिने सगळ्यात पहिल्यांदा उचलून त्याला वडाच्या झाडाखाली ठेवलं. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिला ज्ञात होतं, वडाचं झाड माहिती होतं, त्याची उपयुक्तता तिला माहिती होती.
0: हो, म्हणजे वड हा सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा, ऑक्सिजन देणार म्हणजे प्राणवायू देणार झाड आहे.
1: ती बरोबर आहे. आणि त्या क्षणी सत्यवानाला प्राणवायूची अत्यंतिक गरज होती
0: हे
1: तिला समजलेलं होतं. म्हणजे हे तिचं प्रसंगावधान सुद्धा यथोचित होतं की नाही. एखादी स्त्री असती तर किती घाबरून गेली असती अशा क्षणी. मग हे सगळं येण्यासाठी सावित्रीची पूजा करायची, यासाठी सावित्री व्हायचं, यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं, बरं का?
0: वा वा.
1: तुम्हीच विचार करा की असा तिचा चतुरपणा, तिची बुद्धिमत्ता ही कोणत्या स्तराची होती. मग ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत म्हणजे नुसत्या वडाला फेऱ्या मारायच्या इथपर्यंत नाहीये ना. मला सावित्री सारखं बुद्धिवान व्हायचंय, तिच्यासारखं वेदशास्त्र संपन्न व्हायचा निदान मी प्रयत्न केला पाहिजे, तिच्यासारखं प्रसंगावधान ठेवता आलं पाहिजे, तिच्यासारखी स्थिर बुद्धी ठेवता आली पाहिजे, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करते मी, कळलं का? आणि आता राहता राहिली गोष्ट नवऱ्याचं आयुष्य मागायचं, म्हणजे वडाकडे जे नवऱ्यासाठी आयुष्य मागितलं जातं ते, तर मी 24 तास तिन्ही त्रिकाळ ते मागतच असते. फक्त त्या दिवशी हे मागणं मी वडाकडे मागते एवढाच काय तो फरक आहे, कळलं का? म्हणजे आपल्या ज्या व्रतवैकल्य कथा आहेत ना, त्यात कुठलंही थोताण नाही आहे, त्याच्या मागे खूप मोठा शास्त्रीय विचार असतो. फक्त कसं आहे ना की जेव्हा म्हणजे त्या काळामध्ये धर्माला पूर्ण महत्व होतं आणि अर्थात ते आजही द्यायलाच हवंय, पण त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही धर्माशी बांधून समजावली जायची एवढाच काय तो फरक. बाकी त्याचं जे तत्व आहे ना, म्हणजे त्या व्रताचं जे तत्व आहे ना, ते आजही अगदी आपल्या उपयोगाचं आहे आणि अंगीकारण्यासारखं पण आहे. प्रत्येक सणाच्या मागचा, प्रत्येक उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचं एकदा तत्व समजावून घेतलं ना अरे भाऊ, की मग असं काही वाटणार नाही की आपल्या या शास्त्रामध्ये काय लिहून ठेवलंय, काय भंपक कथा आहेत या, असा काही अविश्वास निर्माण होणार नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे मला असं वाटतं की वटव सावित्रीची पौर्णिमा करण्याच्या मागचं जे तत्व आहे ना, तर त्याच्यात सावित्रीचा शास्त्रार्थ, सत्यवानाची सत्यता, वडाचं महत्व आणि मुख्य म्हणजे एक स्त्री काय करू शकते आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, हे अधोरेखित करण्याकरता हा सण आहे असं मला वाटतं. आणि कित्येक स्त्रियांमध्ये मी बघते हरिभाऊ, आत्मविश्वास नसतो त्यांना. असं वाटतं मी घरातलं बघते म्हणजे मी फक्त गृहिणी आहे, मला काही किंमत नाहीये. पण तिने जर स्वतःमधले पोटेन्शियल्स बाहेर काढले ना, तर तिला कळेल की मी घरासाठी काय करू शकते आणि कुटुंबासाठी काय करू शकते. आणि मग एकदा हा तिचा आत्मविश्वास परत आला ना की ती खूप काही करू शकते हे मला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचंय सर, कळलं का?
0: क्या बात आहे कविताजी, तुम्ही म्हणजे आज माझी बोलतीच अगदी बंद केली बघा. म्हणजे अगदी तुम्ही या व्रताचं महत्व पटवूनच द्यायच्या मागे लागलेला.
1: एक्झॅक्टली, सावित्रीनी पण या प्रसंगात तेच केलेलं आहे. यमाची बोलतीच बंद केली आहे तिने आणि तेवढी तिची पात्रता आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा ना, पंचकन्यांचं इतकं महत्व असतानाही सावित्रीच्या नावाने एक स्वतंत्र व्रत अंगीकारलं जात. ह्यावरूनच समजून घ्या ना तुम्ही की सावित्रीची महत्ता किती आहे.
0: हो, पंचकन्या म्हणजे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या पाच पंचकन्या. शेवटी त्यांना तर असं पंचकन्या स्मरेनित्यम महापातक.
1: अगदी बरोबर आहे. तरी पण सावित्रीच्या नावाने स्वतंत्र व्रत आहे. त्याचं कारण हेच की ती इतकी वेदशास्त्र संपन्न आणि जे तुम्हाला मी सगळे तिचे गुण बुद्धिमान होती. आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे माझ्यासाठी नुसतं व्रत नाहीये बरं का, सावित्री बनण्याचा प्रयत्न करण्याच्या वाटेवरचं पाऊल असतं.
0: वा वा, क्या बात आहे.
1: आणि त्यामुळे मी दरवर्षी हे 3 दिवसाचं व्रत अगदी आठवणीने करते. खरं म्हणजे हा माझ्या सासूबाईंचा वसा आहे. माझे सासरे गेल्यानंतर हे व्रत कोणी चालवायचं असा मोठाच प्रश्न होता. कारण घेतलेला वसा टाकता येत नाही ना. पण मग मी जेव्हा सावित्रीची ही सगळी कथा समजून घेतली, त्याच्यावरचं वाचन केलं आणि तेव्हा मला समजलं की ह्याच्या मागचा शास्त्रीय विचार काय आहे. म्हणजे तोपर्यंत मी काही वट सावित्रीची पूजा करत नव्हते अशातला भाग नव्हता. पण तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे माझ्या मागे किती ऑफिसची गडबड असते. सकाळी 9:30 पोहोचायचं असतं. मग मी आपलं फक्त वडाला नमस्कार करायची आणि निघायची. एवढी म्हणजे सांग्र संगीत पूजा किंवा 3 दिवसाचं व्रत करायचं हे सगळं मला नाही शक्य व्हायचं. पण खरं सांगू का, एकदा मी जेव्हा त्याच्या मागचं तत्व समजून घेतलं ना, म्हणजे तेव्हाही मी मला हे माहिती होतं की वडाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे या निमित्ताने. पण आता ह्या 3 दिवसाच्या व्रतामुळे माझे बघा 4 दिवस वडाच्या सहवासात जातात. आणि हे एकदा समजून घेतलं ना, म्हणजे काय सांगण्यासाठी हे व्रताचा ह्या ओहापोह आहे हे एकदा समजून घेतलं ना की मग मला हे व्रत करणं सोपं झालं. खरं म्हणजे वडाचं किती महत्व आहे की नाही. आजही हे व्रत ना आपण म्हणजे सगळ्याच मुलींनी बायकांनी तो एक पर्यावरणाचा भाग म्हणून अंगीकारायला हवाय. कारण मी बघते आजकाल ना खूप जणी वेळ नाही म्हणून आदल्या दिवशीच वडाची पारंबी फांदी तोडून आणतात आणि घरी तिची पूजा करतात. हे मात्र बिलकुल शास्त्रसंमत नाही बरं का हरिभाऊ. कारण कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वडाची पारंबी तोडून किंवा फांदी तोडून त्याची पूजा अजिबात कुठल्याही प्रसंगात, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की कोणीही पर्यावरणाचा असा अशा पद्धतीने ऱ्हास करून ही पूजा करू नका. उलट पक्षी जमलं तर आज एखादं झाड
0: वडाचं झाड पण लावलं तरी
1: नक्की नक्की नक्की. पण वडाचं झाड असं म्हणजे आपल्याला रोप लावता येत नाही ना. म्हणजे आता पुष्कळ कलम वगैरे करून ती म्हणजे सोय झालेली आहे. पण मुख्यतः पक्ष्यांच्या विष्ठेतून वडाचं झाड येत असतं, रुजत असतं त्याच्या आणि मग त्याचा वृक्ष होतो. आणि तुम्हाला माहितीये का वडाचं आयुष्य साधारण 300 वर्षापर्यंतच. मग आपण विचार करायला हवा ना की वडाचं महत्व किती आहे. आणि हे सगळं अधोरेखित करण्याकरता ना ही सगळी व्रतं निर्माण झालेली आहेत. तुम्हाला सांगते, आर्य आणि द्रविड अशा 2 संस्कृती आपल्या सिंधू नदीच्या तीरावरती होत्या ना. त्यातले काही अग्निपूजन करायचे आणि काही वृक्षपूजन असा जो फरक आहे ना, त्यामुळे आपली काही व्रतं ही अग्नीला महत्व देणारी आहेत आणि काही व्रतं ही वृक्षांना महत्व देऊन सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या व्रतांकडे ना डोळस दृष्टीने पाहायला पाहिजे हरिभाऊ.
0: कविताजी आज तुमचा नूर काही वेगळाच दिसतोय बरं का. म्हणजे आता असं झालं की मला सुद्धा तुमच्या बाजूनेच बोलायला पाहिजे.
1: म्हणजे माघार घेतली तर सर.
0: नाही नाही, कसं आहे तुम्ही अगदी समयोचित चर्चा केलेली आहे या व्रताविषयी. आणि आता थोडं मी पण तुम्हाला या वडाच्या झाडाविषयी सांगणार आहे बरं का. तुम्हाला माहितीये का कविताजी, हा वड जो आहे तो भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
1: अगदी बरोबर.
0: जगात सर्वात मोठ्या वृक्षापैकी एक असा हा वृक्ष मानला जातो. तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याचं 300 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असते. आणि हा वृक्ष जो आहे वड हा 15 ते 30 मीटर उंच वाढत असतो.
1: अरे बापरे. आणि म्हणूनच त्याची सावली इतकी गर्द आणि थंडावा देणारी असते, कारण भला मोठा वृक्ष असतो. आणि सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली त्याच्याच मुळे ठेवलं, कारण ज्येष्ठातलं ऊन किती तळपत असतं आणि त्या क्षणी त्याला सावलीची थंडाव्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात त्याला सनस्ट्रोक झालेला आहे हा पण एक तिच्या मनामध्ये शंका तेव्हा आलेली असणार.
0: अगदी बरोबर,
1: हे तिने अगदी अचूकपणे ओळखलेलं होतं,
0: कारण हे पौर्णिमेचं व्रत पण जे आहे ते ज्येष्ठ पौर्णिमेला.
1: ज्येष्ठ पौर्णिमेला आहे.
0: तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की या वडाच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, यालाच आपण पारंब्या म्हणतो. याला धरून मस्त सूर मारायचो
1: लहानपणी,
0: त्यालाच सूर पारंब्या असं म्हणायचो.
1: अगदी बरोबर.
0: याचं खोड जे ना ते मजबूत आणि गुळगुळीत पण चीकयुक्त असं असतं. याची फळे जे आहेत ती वेगवेगळे पक्षी माकडं यांना खूप आवडतात बरं का.
1: अगदी बरोबर.
0: आणि या फळामध्ये लहान लहान आळ्या आणि किडे असल्यामुळे ही फळं सहसा माणसं खात नाहीत, पण त्यांच्यामुळे ती पूर्णतः पक्ष्यांना आणि प्राण्यांना उपयोगी येतात. म्हणजे पक्ष्यांना मोठाच आसरा असं हे वडाचं झाड आहे.
1: हे फार महत्वाचं सांगितलं सर तुम्ही, की ती फळं माणसं खाऊ शकत नाहीतर आपण ती पण ठेवली नसती. प्राणी पक्ष्यांसाठी ती पण आपणच खाऊन मोकळं झालो असतो.
0: नाही, हे तर आहेच, पण त्याही व्यतिरिक्त कविताजी या झाडाचा उपयोग जो आहे तो औषधी सुद्धा आहे बरं का. याचा जो चीक निघतो ना
1: बर,
0: तो जखमा भरण्यासाठी उपयुक्त असतो.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती.
0: शिवाय दातातल्या वेदना यामुळे थांबतात. हे तर जाऊ द्या, विंचवाचं विष सुद्धा यामुळे कमी होतं असं म्हणतात. शिवाय वडाची पानं जी आहे ती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे.
1: म्हणून स्त्रियांच्या गर्भाशयाविषयीच्या समस्यांमध्ये बऱ्याचदा वडाच्या पानांचा उपयोग औषधांमधून केला जातो.
0: हो, आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे बरं का. अगदी स्त्रियांच्या साठी वडाचा अजून एक मोठा उपयोग आहे,
1: सांगा ना सर.
0: तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी.
1: ओ हो हो.
0: वडाच्या पारंब्यांची मुळं ही अत्यंत उपयुक्त असतात. शिवाय त्याच्या सालीपासून मधुमेहावर उत्तम असं औषध बनतं.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती मला.
0: म्हणून खरं म्हणजे हे अशा प्रकारे त्या झाडाचं महत्व असल्यामुळे पण हे व्रत सांगितलं गेलं
1: असावं. अगदी खरंय सर. म्हणत ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत जर करायचं असेल ना, तर माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की हा जो वटवृक्ष आहे ना, हा 100 माणसांना 100 वर्ष पुरेल इतका प्राणवायू देतो. त्यामुळे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताच्या निमित्ताने काही वृक्ष, म्हणजे ह्या वडाची म्हणा किंवा इतर वृक्षांची रोपं सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य तेवढे, आपल्याला जमेल तेवढे द्यायला हवीत. फांद्या नाही तोडायच्या हा अजिबात. आणि तशीच ही रोपं सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन, म्हणजे परिसराजवळून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावरती मोठ्या संख्येने लावून, जेव्हा पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा घ्यायची. आणि मग पावसात ते झाड आपोआप वाढतच, म्हणजे धर्मकार्याबरोबर समाजकार्यही होईल या व्रताच्या निमित्ताने. आणि मग त्या रोपांचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल ना, तेव्हा उन्हा तणातून चालताना आपली पुढची पिढी निदान आपल्याला दुवा देईल की किती छान सावली, थंडपणा मिळतोय. अर्थात ही म्हणजे ही कल्पना सुद्धा इतकं छान वाटतंय, सुखावती आहे अगदी. त्याच्यामुळे असं झाडं लावणं, रोपं लावणं आणि तो अनुभव घेणं, हे मला असं वाटतं स्वतः अनुभवणं जास्ती संयुक्तिक ठरणार आहे.
0: खूपच छान कविताजी, तुम्ही खूप छान सांगितलं. आणि मी जसं सांगितलं तशी वटवट सावित्री न होता ही आधुनिकतेशी जोड
1: घालत
0: आणि त्याचा मतितार्थ समजून घेऊन
1: हे
0: व्रत करणारी अशी सावित्री आज व्हावी. मला वेळ सांगते की गप्पा आपल्याला आवडत्या घ्यायला हव्यात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे खूप खूप धन्यवाद कविताजी. पुन्हा परत भेटूयात आपण पुढच्या मंगळवारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मागच्या आठवड्यापासून आपण चिरंतन गाणी हा एक नवीन सांगीतिक कार्यक्रम सुरू केला. यामध्ये प्रसिद्ध जनकवी पी सावळाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी या गावात 4 जुलै 1914 रोजी पी सावळाराम यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ जन्मनाव निवृत्ती आबासाहेब पाटील, परंतु ते आपले काका रावजी पाटील यांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव झाले निवृत्ती रावजी पाटील. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथील महाविद्यालयात आले. शालेय वयापासूनच त्यांना कवितेची आवड होती आणि त्यांचे भाग्य असे थोर की महाविद्यालयामध्ये त्यांना प्रोफेसर माधव पटवर्धन म्हणजेच प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांचेकडून कविता आणि साहित्य यांचे संस्कार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी सावळाराम यांची काव्यप्रतिभा फुलू लागली. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या आणि वसंतप्रभू यांनी स्वरबद्ध केलेल्या मालकंस रागातील या सुंदर भक्तिगीताने. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळी.

स्त्रीच्या मनातील विविध रूपातील भावनांची स्थित्यंतरे दाखविणारी पी सावळाराम यांची गाणी अजरामर आहेत. त्यांची अशीच काही काव्यपुष्पे आपण आपल्या कार्यक्रमात ऐकत आहोत. श्रोते हो, कोण हसलं कोण फसलं असं आपल्या प्रियकराशी लटके भांडण करणारी ही प्रेयसी आणि त्याच्या त्या मधाळ नजरेला नजर मिळवताना माझ्याच नकळत मी हसले आणि कायमची मी फसले असे कबूल करणारी ही प्रेयसी प्रियकराने हसून तिला बघताना मला का बरं एवढी लाज वाटावी याचा विचार करून ती पुन्हा पुन्हा कशी लाजती आहे बघा. हे गाणे आहे राजा ठाकूर दिग्दर्शित पुत्र व्हावा ऐसा या 1952 चित्रपटातील. आवाज सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत वसंत प्रभू यांचे. श्रोते हो, या चित्रपटाची कथा देखील पी सावळाराम यांचीच होती बरं का.

मंडळी, प्रेमात पडलेली आपली ही नवयवना इतकी चलाक आहे की ती आता आपल्या दिलवराच्या मनातलं चांगलंच ओळखू लागली आहे. 1952 सालच्या मायेचा पाझर या चित्रपटातील हे गाणं ऐकूया. संगीत वसंत प्रभू आणि स्वर लता मंगेशकर.

तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, इतका की तिचा चाफ्यासारखा गोरा कोमल हात ती त्याच्या हातात देऊन तू नेशील तिथे येण्याचे वचन त्याला ती देते आहे. लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे ऐकूया. या चित्रपटात भूमिका होत्या सुलोचना, चंद्रकांत, काशीनाथ घाणेकर यांच्या आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. संगीत परत एकदा वसंत प्रभू यांचेच. निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी. लाजत लाजत प्रीत देखणी, लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते नेशील तेथे येथे सखया, नेशील तेथे येथे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी। आज आपण ऐकत आहोत जनकवी पी साळाराम यांची गाणी। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। त्याच्या प्रेमात ती इतकी अखंड बुडून गेली आहे की मी खुळी आहे, भाबडी आहे असे तू म्हण पाहिजे तर, पण सख्या तू मला आपली म्हण असं हट्ट ती धरते आहे। ऐकूया 1971 माय माऊली या चित्रपटातील पी साळाराम यांचे हे गीत, गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे।

मंडळी, मुळात प्रेम म्हणजे घेणं नसतंच, देणं असतं फक्त. दुसऱ्यावर आपण उधळून टाकायचं असतं ते प्रेम, आणि दुसऱ्यासाठी जगायचं असतं ते प्रेम. प्रियकराचे प्रेम प्राप्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर ती या प्रेमावर इतकी फिदा झाली आहे की त्या प्रेमालाच ती विचारते आहे, तू मला किती मोठे भाग्य दिले आहेस, सांग सांग माझ्या प्रेमा, काय देऊ मी तुला.

श्रोते हो, आपल्या 3-4 पिढ्या पी सावराम यांची गाणी ऐकत आल्या आहेत. ही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात ते त्यांच्यातील मधुरतेमुळे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्वांचे आवडते सुमारे 70 वर्षांपूर्वीचे हे एक अप्रतिम भावगीत ऐकूया. 1955 साली पहाडी या रागामध्ये स्वरबद्ध केले.

श्रोते हो, निवृत्ती रावजी पाटील यांनी पी सावाराम हे टोपण नाव कधी आणि कसे धारण केले? पी सावाराम यांना जनकवी ही पदवी कोणी दिली? या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या भागातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातील सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

स्वार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 239 दशक 19 समास 3 करंट लक्षण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। लक्षपूर्वक करंट लक्षण ऐका। त्यांचा त्याग केला असता सुदैवी लोकांची लक्षणं अंगी येतात। पाप केल्यामुळे दारिद्र्य प्राप्त होते, दारिद्र्यामुळे पाप साठतं असं क्षणोक्षणी होत जातं। त्यामुळे करंट लक्षण ऐकून त्याचा त्यागच करावा म्हणजे थोडीफार चांगली लक्षणं अंगी बनवता येतील। करंट्या माणसाला आळस आवडतो, प्रयत्न अजिबात आवडत नाहीत। त्याची ही वासना नेहमी चुकीचं अधर्माकडे जाणारी असते। तो सदा भ्रमिष्ठ आळशी उगाच सैरावैरा बोलणारा कोणाचं म्हणणं न मानणारा लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बाजारहाट करता येत नाही, हिशेब किताब नीट येत नाही, हरवतो, धीर नाही, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो, चुकतो, त्याला नाना खोडी असतात। त्याला चांगल्या लोकांच्या संगतीची आवड अजिबात नसते। चावट व्यसनी गडी मिळवतो, वाईट कर्म करणारे मित्र करतो, दुष्ट नष्ट चोरटे पापी अशा लोकांना एकत्र करतो। सर्वांशी भांडणारा, नेहमी चोऱ्या करणारा, दुसऱ्याचा घात करणारा असा, धष्टपुष्ट दमदाट्या करणारा असा तो असतो। त्याच्याकडे दीर्घकालीन योजना काहीच नसते। न्यायनीती आवडत नाही, दुसऱ्याचं लोभांण्याची वासना निरंतर असते। आळसाने शरीर पाळतो पण पोट भरण्याची त्याला भ्रांती असते। पांघरायला पांघरूण मिळत नाही, पिशाच्यवत असतो। आळसाने शरीर पाळतो, अंग खाजवत राहतो, निद्रा घेत राहतो, नेहमी लोकांशी मैत्री करीत नाही, नाना कठीण शब्द बोलतो। त्याचा मूर्खपणा कोणालाही दूर करता येत नाही। पवित्र लोकांना भिडावं, त्यांना त्रास द्यावा, ओंगोळ लोकांमध्ये निशंकपणे धावतो। त्याला लोकांनी निंद मानलेल्या क्रिया मनापासून आवडतात। तो अनेकांचा संहार करतो, तिथे परोपकार कसला आला? मग तो पापी अनर्थ करणाऱ्या पिशाच्च बुद्धीने वागतो, शब्द सांभाळून बोलत नाही। त्याला आवरलं तरी आवरता येत नाही। कोणाचंही बोलणं तो मानत नाही, कोणावर विश्वास नाही, कोणाशीही मैत्री नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगीच ताठा मिरवतो। अनेकांची मनं राखली म्हणजे भाग्य येते, अशा प्रकारच्या विवेकाचं आहे ते तो मानणार नाही, ऐकणार नाही। त्याला स्वतःला काही कळत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही। त्याच्यासाठी नाना उपाय व्यर्थ ठरतात। उदंड कल्पना करतो पण प्राप्ती काहीच नाही। अखंड संशय आणि अनुमान असं चालू असतं। त्याच्या मनाने पुण्याचा मार्ग सोडलेला असतो, त्यामुळे पाप कसं दूर होईल? त्याचा निश्चय नसतो। अंदाजपंच वागण्याने त्याचा नाश होतो। काही एक पूर्णपणे समजत नाही, सभेमध्ये बोलता येत नाही, असंबद्ध लबाड थापाड्या असतो, हे लोकांच्या लक्षात येतं। ज्यांचं काही महत्त्व लोकांना समजलं तेच लोक भूमंडळावर मान्यता पावले। लोकांसाठी झिजल्याशिवाय कीर्ती मिळणार नाही, मान्यता ही फुकट मिळत नाही। अवलक्षण असेल तर जिकडे तिकडे अपमान होतो, भल्याची संगत धरत नाही, स्वतःला शहाणा करीत नाही, स्वहित जाणत नाही, तो आपला आपणच वैरी आहे। लोकांचं भलं करावं ही सवय घ्यावी असं ज्याला वाटत नाही, जिथे उत्तम गुण नाहीत ते करंटेपणाचं लक्षण आहे। अनेकांचं मानत नाहीत हे अवलक्षण। जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात। आपण जर कोणाच्या कारणी पडणार, उपयोगी होणार असलो तरच तो आपलं कार्य करेल। निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहत जातो। अनेकांची मान्यता असलेले थोडेच असतात, ते पाप जोडत नाहीत। निराश्रयी मात्र सगळीकडे उघडा पडतो। त्यामुळे अवगुणांचा त्याग करावा, उत्तम गुण जाणून घ्यावे, तरच मनासारखं सर्व घडेल। इथे श्री दासबोधे करंट लक्षण निरूपण नाम समास तृतीय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथं भगवंताचं राहणं जाण. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं अशा खऱ्या भावनेनं एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे ते खात्रीनं कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागं सगळं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासामध्ये जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचं हे सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्यानं तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. आणि शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायमच राहते. पण आपलं सगळं काही दिलं की देण्याला मात्र अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीनं झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रगट होईल आणि तिथं खरं समाधान होतं. राम करता आहे ही भावना होणं हे वासनेचं मरण आहे. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेनं काय व्हायचं ते होऊ दे असं अनुसंधान जर असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्रानं, सद्धर्मानं आणि अभ्यासानं वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानानं जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानानं साधतं आणि हाच या युगाचा महिमा आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। सिंधींच्या यशाचे रहस्य या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते। माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर। सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं। आणि गेल्या काही भागांमधून आपण इतक्या छान पद्धतीने किस्से सांगितले आहेत, तर खरोखरीच अजून काय पुढे, अजून काय, ही उत्सुकता मला सुद्धा आहे। तर आज तुम्ही आम्हाला काय किस्सा सांगणार आहात, काय गंमत सांगणार आहात?
1: सिंधी लोक नाममात्र नफ्यावर धंदा करतात याबद्दलचा एक नाशिकमध्ये मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला अत्यंत हुशार माणसाचा किस्सा आहे। तो म्हणजे साधारण सिंधी जेव्हा 47-48 नाशिकमध्ये आले, महाराष्ट्रात आले, गुजरातमध्ये आले, सगळीकडे झाले, त्या दरम्यान अनेक सिंधी रस्त्यावरती हातगाडीवरती माल विकत असत। तुम्हाला जो मी मुंबईच्या हॉटेलचा किस्सा सांगितला तसाच अजून एक हॉटेलचा अजून एक गमतेदार दोन किस्से आहेत एका पाठोपाठ। तो पहिला किस्सा म्हणजे माझा प्रत्यक्ष स्वतःचा घडलेला। मी 81 थंडीच्या दिवसात दिल्लीला गेलो।
0: अच्छा।
1: तर आपली त्यावेळेला नाशिकहून 8 सुटणारी पंजाब मेल नावाची ट्रेन सकाळी 6-7 भोपाळला पोहोचत असे। मी भोपाळला उतरलो, भोपाळला पाहिलं तर त्या ठिकाणी मला वर्तमानपत्र लोकल आलेलं होतं तिथलं नई दुनिया, त्याच्यामध्ये इन्साफ का तराजू पोस्टर दिसलं।
0: अच्छा।
1: तो पद्मिनी कोल्हापुरे जिनतामांचा भारी पिक्चर ऐकली होती, स्टोरी वाचली होती, परीक्षण मी ठरवलं आपण उतरून सिनेमा पाहून मग पुढे दिल्लीला जाऊ आणि भोपाळ सिटी बघू, म्हणून मी उतरलो। उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर पडलो आणि समोर मला एका मोठ्या बोर्डावरती शिव रेस्टॉरंट नाव दिसलं, शंकराचा फोटो दिसला आणि तो मोठा शंकर दिसल्यावर म्हटलं नक्की सिंध्याचा असणार।
0: अच्छा।
1: मला पाहून वाटलं बोर्ड बघून, आज शिरलो द गल्ल्याच्या तिथे पाठीमागे झुलेलाल आणि शंकर फोटो दिसले, म्हटलं जय जय झुलेलाल। मी त्याकडे गेलो, साई राम राम म्हणे, राम राम म्हटलं। मी सिंधीमध्ये सांगितलं मग नाशिकमा आहे, मी नाशिकहून आलेलो आहे। वा वा या या काय म्हणताय? म्हटलं माझं छोटंसं काम होतं। म्हणे काय बोला ना? म्हणतो मला भोपाळ फिरायचं, म्हणजे सुटकेस हातात कुठे घेऊन फिरू? म्हटलं तो म्हणे मग एवढं काय त्यात संकट थोडी आहे, ठेवा ना। म्हणे म्हटलं उडून बघा, म्हटलं याच्यामध्ये काही चुकीचं सामान नाही। अहो म्हणे तुम्ही सिंधीत बोलला त्यात सगळं काही आलं। एवढं एका वाक्यात फक्त मी म्हणाल्यावरती मला म्हणत सिंधी बोलला ज्यात सगळं काय आलं नाही। म्हटलं उघडून बघा, याच्यामध्ये एक जोडी कपडे आणि टॉवेल आहे फक्त, पैसे खिशात ठेवले। म्हणे बाकी काही जोखीम नाही ना? म्हटलं नाही। म्हणे मग द्या। त्यांनी एका नोकराला हाक मारली, म्हणे ठेवून दे, हे आमचे मित्र आहेत।
0: बरं,
1: ओळख नाही काही नाही, हे माझे मित्र आहेत म्हणे। हे आले, त्यांची बॅग आतमध्ये ठेव, तू संध्याकाळपर्यंत आहेसच, हे येतील दुपारी, दुपारच्या गाडीने जायचं आहे त्यांना पुढे, तेव्हा तू तुझ्या हाताने त्यांना बॅग द्यायचीस। ठेवली बॅग, म्हणे डोंट वरी, बसा चहा घ्या, नाश्ता वगैरे करा। मी नाश्ता केला, माझ्याकडनं पैसे घ्यायला तयार नाही, काही ओळख नाही, काही संबंध नाही। म्हणे राहू द्यावं, तुम्ही माझे पाहुणे आहे म्हणे। म्हटलं असं काय? बरं म्हणे चहाचे देऊ नका, फक्त पराठा खाल्ला त्याचे पैसे द्या। तुम्हाला इथली काय माहिती? म्हटलं शून्य। मग मला त्यांनी स्वतःहून सांगितलं, म्हणे पुलाच्या पलीकडच्या बाजूला जा, घोडा निकास नावाचा एरिया आहे, तिथे काही तुम्हाला बघायला मिळेल ते बघा, आणि तिथून तुम्हाला रिक्षा करून थिएटरवरती जा। इन सबका मी त्याला सांगितलं, इन सबका त्याला जो बघायचा आहे, आणि मग या म्हणे दुपारी। मग दुपारी आलो, जेवलो, पुढे गेलो। ही घटना एक। दुसरा किस्सा मी ऐकण्या सांगण्यासारखा म्हणजे धुळ्याला शहराच्या बाहेर गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाराच्या तिथे एक सिंधी माणसाचं हॉटेल मी 82-83 बघितलं। ते हॉटेल म्हणजे काही नाही, फक्त मोठमोठे खांब गाडलेले होते आणि त्याच्यावर पत्रे लावलेले होते आणि रेस्टॉरंटला चारी बाजूला भिंतीच नव्हत्या।
0: बर,
1: चारी बाजूला भिंती नव्हत्या, तर मी सिंधीमध्ये कुतूहलाने विचारलं, म्हटलं बिना भिंतीचं हॉटेल काय प्रकार आहे बाबा? तर म्हणे हे हॉटेल वर्षाचे 365 12 13 24 चालू असतं।
0: बर बर।
1: तर म्हटलं हे काय असं कसं काय? तर म्हणे सांगतो। म्हणून तो मला मूडमध्ये येऊन म्हणे तुम जेवायचं आहे का तुम्हाला? म्हटलं हो। एक ऑर्डर लाईन का? मग माझी स्वतःच ऑर्डर घेतली, ते वेटरला सांगितलं काय काय ते, आणि मूडमध्ये येऊन मला बसला सांगायला। मग आधी त्यांनी मला मी कोण काय विचारलं, मग मी त्याला सांगितलं मी असं असं नाशिकहून कॅसेटचं होलसेल सप्लाय करण्याकरता धुळ्याला येतो, अमक्या तमक्याला देतो, चंदू बिंदू नावं सांगितले एक दोन लोकांची, अरे हो तो मेरा भाई आहे वगैरे, आणि मी सगळं सिंधीत संभाषण चालू, तर मी तुमच्याकरता मराठीत सांगतोय। मग बसल्यावर त्यांनी स्टोरी मला सांगितली। मी म्हणे आधी एका हॉटेलात स्वतः मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो, मला अनुभव आला होता, माझं स्वप्न होतं स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं। या ठिकाणी गावाच्या बाहेर हे एक गॅरेज होतं, आणि ते गॅरेजचा मालक खूप थकलेला होता, त्याच्याने काही काम होत नव्हतं. तर मी त्याला सहज विचारलं, तू किती कमवतोस बाबा? तर म्हणे काही 10-20 रुपये मुश्किलने मिळतात, थकलोय म्हणे. एक दोनदा टूल चोरीला गेले, मग नुसतं म्हणे पेटी अशी बेवारशी ठेवून जातो तिच्यातनंच झालं म्हणे. म्हणे त्याला म्हणे मी काम कर ना बाबा, तुला दोन्ही टाईम खाऊ पिऊ घातलं मी, आणि शिवाय तुला 25 रुपये रोज दिलेत तर. म्हणे देव पावला. मग म्हणे काम कर, आता मी इथे हॉटेल चालू करतो. 7 वर्षापूर्वी म्हणे मी त्याला 25 रुपये रोज, 83 च्या 7 वर्षाआधी.
0: अच्छा.
1: आणि म्हणे त्याला 25 रुपये रोज कबूल केला आणि त्याला मालक बनवलं. म्हणजे मालक त्याची जागा होती तर मी सांगायचो आम्हाला सेट आहे, त्याला सेट म्हणायचो उसका जग आहे म्हणून तो सेट. आणि काही नाही तिथे म्हणे मग हळूहळू करून हॉटेल डेव्हलप करायला सुरुवात केली. नुसत्या चहापासून सुरुवात केली, मग जेवणाची तयारी, मग जसे कमवत गेलो सगळं वाढवता वाढवता, मग त्याच्यानंतर तेल साबू वगैरे सगळ्या वस्तू एकदम रिझनेबल किमतीत विकायला सुरुवात केल्या. त्यामुळे ट्रकवाले थांबायला लागले इथे. बरं, त्या ट्रकवाल्याला जे दुकानामध्ये, मेडिकल दुकानामध्ये जनरली झंडूबाम वगैरे सारख्या गोष्टी लागतात त्या मागितल्या, तर त्याही आणून ठेवायला सुरुवात केली. गिरायकाला नाही म्हणायचं नाही. असं करत करत वाढवत गेलो. 7 वर्ष झाली. म्हातारा पण मरायला टेकला होता, त्याला आगापीचा फारसा काही नव्हता. एक दोन नातेवाईक होते, त्याला विचारलं तुझ्या नातेवाईकांचं काय, तर ते सगळं झालं. आणि मग म्हणे त्याला विचारलं, हे जागा जर तुला विकायची झाली तर कोण घेणार ही जागा, केवढ्याला घेणार? म्हणे विचार, तू माहिती काढ बाहेर. तर ती जागा त्यावेळेला 7,000 कोणी घ्यायला तयार नव्हतं. मी म्हाताऱ्याला 10,000 रुपये कॅश देऊन त्याच्याकडनं ती जागा विकत घेतली आणि त्या हॉटेलचा, त्या जागेचा मी मालक झालो. आणखीन एक दोन नातेवाईक माझ्या हाताखाली ट्रेन केले. आम्ही आळीपाळीने गल्ल्यावर बसतो, त्यांना चांगला मनासारखा पगार देतो आणि माझं हॉटेल अव्याहत 24 तास 12 महिने 13 काळ चालू असतं. हॉटेलला भिंतीच नाही आहेत माझ्या.
0: बापरे,
1: खरंच कौतुक वाटलं त्या माणसाचं. पण तो म्हणे मी अजून बॅचलर आहे, लग्न होईल तेव्हा होईल, नंतर बघू. अजून माझं वय कमी, 25च आहे. पण अशी सुद्धा सिंधी लोक मेहनत करून कुठच्या कुठे गेलेली मी जवळून पाहिली आणि त्याचा मी अभ्यास करत असतो आणि ते बघून लक्षात ठेवत असतो. म्हणून मला असं सांगायचं,
0: खरंय लक्षात ठेवता हे खरोखरच महत्वाचं आहे. कारण की तुम्ही ज्या काही सणावाळ्या सांगतायत आणि त्या काळातले किस्से तुम्ही इतक्या अचूक नावानिशी सांगताय, याचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्ही इतक्या पद्धतशीर हे सगळे किस्से सांगताय, अर्थातच आपल्या आवडीचा विषय असला की आपल्या या गोष्टी लक्षात राहतात. पण तरीही इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या माणसाच्या नावानिशी आणि किंमत सुद्धा तुम्ही सांगतात, हे खरोखरच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर हा किस्सा ऐकून खरोखरच खूप छान वाटलं. आता आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये आणि अजून बरेच किस्से आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचे आहेत. तर आतापुरतं मी तुम्हाला रजा देते, धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमात आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आजही आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: आजही आणखीन काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या बरोबर हजर झालेलो आहोत. आम्हाला खात्री आहे की याही प्रश्नांची आपण खूप समर्पक, सविस्तर आणि योग्य उत्तरं देणार आहात. त्यामुळे आता फार अधिक वेळ न घालवता आपण लगेच मुद्द्याकडे येऊया आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पहिला प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की मागच्या भागात आपण स्तनपान बंद पडण्याची कारणं काय असू शकतील याच्याबद्दल चर्चा केली होती आणि ह्याच अनुषंगानं आजच्या भागातला पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे. ते म्हणजे की बऱ्याचदा क्रॅक निपलची समस्या मुलींना होते किंवा त्या मातेला होत असते आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप दुखणंही वाटत असतं, ते खूप दुखत असतं. तर याच्यावर काही उपाय आहे का? म्हणजे ते कसं बरं होईल किंवा दूध पाजणं थांबवणं बाळाला हाच त्याच्यावरचा उपाय आहे की आणखीन काय करता येईल? किंवा मग असंही याच्यामधनं आपण म्हणू शकतो की हा त्रास सगळ्याच स्त्रियांना होत असतो सुरुवातीच्या काळामध्ये आणि ते आपल्याला सहन करतच बाळाला फीड करावं लागतं किंवा बाळाला पाजावं लागतं. आपण याच्याबद्दल काय सांगाल?
2: अतिशय महत्वाचा प्रश्न तू मला विचारलेला आहेस. हा सगळ्या मातांच्या मनामनातला प्रश्न आहे. खूप साऱ्या मातांना क्रॅक निपल होणं, पाजताना दुखणं हे होत असतं. आता सगळ्यात पहिल्यांदा हे का होतं आपण समजावून घेऊया.
0: बर.
2: काही वेळेला निपलचा प्रश्न नसतो, बाळाच्या लॅचिंगचा प्रश्न नसतो, पण आई बाळाला पाजत असते आणि कोणी आलं म्हणून घाईघाईने ती बाळाला ओढून काढायचा प्रयत्न करते. पटकन खाली ठेवायचं म्हणून ती जेवढं बाळाला जोरात ओढायला जाते, जेवढं बाळाला स्तनापासून सोडवायला जाते, तेवढं बाळ अधिकाधिक घट्ट पद्धतीनं स्तन पकडतं आणि मग त्याच्यामध्ये चावल्यासारखं होतं आणि मग तिला क्रॅक निपल होतं.
0: अच्छा.
2: दुसरी गोष्ट म्हणजे काही माता काय करतात की त्यांना असं वाटतं की स्तन स्वच्छ केले पाहिजेत आणि मग त्या वारंवार धूत राहतात, स्वच्छ सारख्या कोरड्या फडक्यांनी पुसत राहतात आणि ह्यासारख्या धुण्यामुळे आणि वारंवारच्या घर्षणामुळे एक त्याच्यावरती नॉर्मल असलेल्या ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स ज्या असतात, ज्याला मॉन्टगोमेरी ट्युबरकल असं म्हणतात, त्या ग्रंथी डिस्ट्रॉय होतात आणि ते ल्युब्रिकेशन जे असतं निपलच्या तिथे, म्हणजे जो ऑइली पदार्थ असतो तो पदार्थ नाहीसा होतो, त्या तयार करणाऱ्या ग्रंथी डिस्टर्ब होतात आणि मग ते कोरडे पडतात निपल आणि त्याच्यामुळं तिला पेन व्हायला लागतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत.
0: बर.
2: मग जर तिला घाईनी बाळाला खाली ठेवायचं तर काय करायचं? तिने बाळाला ओढायचं नाही, जोरात खेचून जेवढं काढायला जाईल तेवढं बाळ अधिकाधिक घट्ट पकडायला बघणार. त्यामुळं तिने काय करायचं? तिची करंगळी बाळाच्या तोंडाच्या मध्यात घालायची आणि बाळाचं जे तोंडाचं व्हॅक्युम असतं ते ब्रेक करायचं आणि मग बाळांनी आ केल्यानंतर हळूच तिने बाळ बाजूला काढायचं. अशा पद्धतीनं बाळ बाजूला केलं तर ते चावणार नाही ना, आणि मग त्यामुळं ज्या वारंवार जखमा होत राहतात त्या होणार नाहीत. आणि दुसरं म्हणजे वारंवार स्तन धुणं किंवा जोरजोराने पुसणं हे पण तिने बंद केलं पाहिजे, म्हणजे मग त्याच्यामुळं जे काही ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स आहेत त्या डिस्ट्रॉय होणार नाहीत. तर हा एक भाग झाला. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जर का बाळाची स्तनावरची पकड चुकीची असेल, बाळांनी मोठा आ करायच्या ऐवजी छोटासा आ केला आणि निपल पकडलेलं असेल, तरी तिला क्रॅक निपल होत राहणार. हे कधी होतं? तर बऱ्याच वेळेला माता काय करतात की कधी निपलनी पाजतात फॉर्म्युला, कधी बॉटलनी फॉर्म्युला पाजतात आणि मग आईचं दूध पण देतात छातीवरती. किंवा काही मातांना, म्हणजे माझ्याकडे तर एक मदर आली होती, तिला दूध भरपूर होतं, सगळं होतं, निपल छान होते, व्यवस्थित बाळ लॅच करत होतं आणि मग नंतर ती फॉलोअपला आली तेव्हा ती क्रॅक निपल घेऊन आली. तर मम्मी जेव्हा हिस्ट्री विचारली तेव्हा तिने सांगितलं की तिला खात्री पटायची नाही बाळाला दूध पुरत आहे का आणि बाळाला दूध मिळतं आहे का, बाळ दूध पितं आहे का, अशा तिला असंख्य शंका पडायच्या. आणि मग ती काय करायची? पंपनी दूध काढायची बाटलीमध्ये आणि मग ते मोजून ती बाळाला पाजायची आणि मग कधीतरी छातीवर घ्यायची. म्हणजे दिवसातनं एक दोनदा छातीला लावायची आणि उरलेला वेळ ती असं काढून बाटलीने पाजायची, किंवा काही वेळेला उलटंही करायची की एक दोन वेळा काढून बघायचं, मग तिला जर वाटलं की सॅटिस्फॅक्टरी भरपूर येतं आहे बॉ दूध, मग ती उरलेला वेळ छातीला लावायची. पण असं करण्यामध्ये बाळाला निप्पल कन्फ्युजन व्हायला लागलं आणि मग ते बाळ छातीवर लॅचिंग करायला नाही म्हणायला लागलं. बाळ फक्त निप्पल पकडायला लागलं, त्याला आ करता येईना, कारण ते बॉटलचं निप्पल घेताना छोटासा आ करत होतं आणि निप्पल त्याच्या जीवणीने दाबत होतं. मग त्याच पद्धतीनं ते आईचं दूध पण प्यायला प्रयत्न करत होतं आणि मग त्या पद्धतीनं जेव्हा ते निप्पल कन्फ्युजन झाल्यामुळे बाळ चुकीचं लॅच करायला लागलं, तेव्हा आधी चांगलं चाललेलं स्तनपान आता तिला सुसह्य नव्हतं वाटत, तिला दुखत होतं आणि ती अगदी आता थांबव का सगळं 24 तास बाटलीनेच काढून पाजू का असं विचारत होती. तर या अशा खूप साऱ्या हल्ली शिकलेल्या मुली आहेत की ज्यांना बघावं असं वाटतं. तर मी त्या सगळ्यांना असं सांगू इच्छिते की असं बघण्याची काहीच गरज नाही. बाळ छातीला लावलं की बाळ दूध पिणारच आहे, त्याला दूध मिळतं की नाही याच्यासाठी 2 क्रायटेरिया मी नेहमी सांगत आले, परत आज सांगते, की बाळाला जर 24 तासात कमीत कमी 6 वेळा युरिन होत असेल आणि बाळाचं वजन 1 महिन्यामध्ये 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो वाढत असेल तर बाळाला दूध चांगलं मिळतंय. तर हा क्रायटेरिया असताना तुम्ही बाटलीत काढून बघायचं कशाला अट्टहास धरता? आपण आपल्या शरीरात रक्त आहे की नाही किंवा आपण आहोत की नाही असं सारखं बघत राहतो का? मग असं दूध पण काढून बघायची गरज नाही ना. दूध आहे आणि ते मिळणारच आहे हे जर का आपण विश्वास ठेवला तर मला वाटतं बाळाला दूध मिळेल. तर या पद्धतीनं बाळाला व्यवस्थित पोझिशनमध्ये पाजणं, बाळाची पकड व्यवस्थित असणं, बाळाने मोठा आ केलेला असणं हे गरजेचं आहे. आणि याच्यासाठी लागेल तर मदत घ्या, डॉक्टरी सल्ला घ्या आणि त्या पद्धतीनं पाजा. आता दुसरं म्हणजे ते सहन करतच दूध पाजावं का आणि ते सगळ्यांनाच दुखतं का, हा जो प्रश्न खूप मातांना पडलेला असतो, तर नाही. उलट बाळाला पाजणं ही जी काही प्रोसेस आहे तर ती अत्यंत सोपी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आईला पण दुखत नाही, बाळालाही त्रास होत नाही. उलट हेल्दी नॉर्मल न्यूबॉर्न असेल तर झोपून पाजत असेल माता तर दोघांनासुद्धा झोप लागू शकते, इतकी ती शांत आणि आनंददायी प्रोसेस आहे. त्यामुळं सगळ्यांनाच दुखत नाही आणि ते सहन करतच दूध पाजायचं असं पण नाही. उलट जर कोणाला दुखत असेल तर त्या मातेने लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घ्यावा, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि सगळ्यात पहिल्यांदा बॉटलनी पाजणं बंद करावं, म्हणजे मग तिला छान पद्धतीनं तिचं दूध पाजता येईल.
0: नक्कीच हा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा होता, कारण की बऱ्याच मुली बऱ्याच स्त्रिया अशा कंडिशनमधनं जात असतात, त्याच्यामुळे अशा वेळेस त्या बाळाला भूक जरी लागलेली असेल तरी त्या बाळाला पाजणं आपल्याला नकोसं वाटतं, कारण की त्रास तितका होत असतो. पण तुम्ही जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि छान माहिती याच्यातनं मिळाली, काय करायला हवं तेही याच्यातनं कळालं. आता पुढचा प्रश्न मला आपल्याला आणखीन असा विचारायचा आहे की जर अशी समस्या झालेली असेल की क्रॅक निप्पल झालेले असतील, दुखत असतील, पण मग त्याला तात्पुरतं म्हणा किंवा मग अगदी आराम पडावा थोडा म्हणून मग त्याला काही तेल लावणं, तूप लावणं किंवा काही घरगुती उपचार करून मऊपणा येण्यासाठी साय वगैरे लावणं असं काही करू शकतो का? की हे जरी लावलं तरी बाळाला स्तनपान करताना ते पोटात गेलं तरी त्याला काही अपाय होणार नाही, तर ह्याच्यावर आपण श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
2: अगदी महत्त्वाची गोष्ट तू विचारलीस, अगदी सोपा उपाय आहे. बाळाला पाजून झाल्यानंतर नंतर येणारं दूध थोडंसं दाटसर असतं, त्याला हँडमिल्क म्हणतात, तर ते दूध तिने छातीला लावायचं. ते दूध लावलं की त्याच्यामध्ये एक तर अँटीबॉडीज असतात त्यामुळे इन्फेक्शन होत नाही.
0: अच्छा.
2: आणि त्याने हिलिंग पटकन होतं.
0: बरं.
2: आणि ते बाळाच्या पोटातही गेलेलं चालतं. त्यामुळं म्हणजे भरपूर बाकीचे उपाय असतात पण हा सगळ्यात सोपा उपाय. आणि दुसरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळाला जर काढायचं असेल तर तोंडात बोट टाकून काढणं किंवा वारंवार स्तन न धुणं या गोष्टी पण करायच्या, म्हणजे लवकर हिलिंग होतं आणि घाबरून जाण्याची म्हणजे कारणं नाही आहेत. अगदी ती व्यवस्थित पाजू शकते, नंतर दुखायचं थांबतं. त्यामुळं कुठल्याही मातेने क्रॅक निपल्सच्या भीतीने घाबरून जायचं कारण नाही आहे.
0: बर,
2: प्रॉपर लॅचिंग केलं, प्रॉपर सगळी काळजी घेतली तर काही दुखणार नाही.
0: नक्कीच खूप छान माहिती आजच्या सुद्धा भागातनं दिली. आणि हा प्रश्न बऱ्याच जणींना भेडसावत असतो प्रसूतीच्या काळानंतर, सुरुवातीच्या काही काळामध्ये. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा मुलींच्या मनात भीती सुद्धा स्तनपानाबद्दल बसते की आता आपण बाळाला पाजायला घेणार आणि आपल्याला पुन्हा तो त्रास होणार, पुन्हा ते दुखणार. त्याच्यामुळे इच्छा असूनही बाळाला पाजण्याची ती प्रक्रिया नकोशी वाटते. पण अर्थातच तुम्ही याच्याबद्दल खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं, त्याच्यावरचे उपचार सांगितले, काय पद्धतीनं ही सिच्युएशन हँडल करायला हवी ते सुद्धा समजावून सांगितलं. आज सुद्धा तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: नमस्कार.

0: नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत पाऊस.
1: आला आला पाऊस आला, बघा बघा हो आला आला पाऊस आला, पाऊस आला.
0: आई, तू चक्क बडबड गीत गाते,
1: मग काय झालं रे?
0: बालगीतं आम्ही पण लहान असताना ऐकायचो की?
1: अगं, ते लहान असताना. आता तर तू मोठी आहेस, तुझी मुलं मोठी झालीत, तेव्हा तू बालगीतं गाते?
0: आणि पावसाचे काय, शाळा सुरू झाली की येतोच की पाऊस दरवर्षी.
1: दरवर्षी येणार आहे, या पावसाचं एवढं काय गं कौतुक? रोज न्यूजमध्ये, पेपरमध्ये. एवढंच कमी की काय, तुम्हा मोठ्यांचे फोनवरसुद्धा काय म्हणते पाऊस पाणी.
0: अरे, ते पाऊस पाणी काय बोलतात का तुमच्याशी?
1: मला ना तुम्हा मोठ्यांची काही गंमतच कळत नाही.
0: एवढं काय ते पावसाचं ग?
1: सगळीकडे नुसता चिखल. स्कूल बॅग पकडा, रेनकोट घाला, सर्दीचा रुमाल सांभाळा आणि घरात बसून बोर व्हा.
0: बाहेर पावसात खेळायचं नाही आणि घरात टी व्ही मोबाईल बघायचं नाही.
1: आणि लाईट आले का, लाईट गेले का,
0: ह्या अशा वाईट प्रश्नांना आईला उत्तरं द्यायची.
1: काय करायचं असा पाऊस,
0: घरात बसून बोर करतो.
1: एकतर क्लासरूममध्ये बसा आणि घरात बसा.
0: घरात बसून बसून कंटाळा आला, सतत खाऊ मागितला तर पाऊस आहे, सांभाळून खा, पचणार नाही असं ऐका.
1: अरे अंकुर, किती वैतागतो
0: तुझ्या दृष्टीने पाऊस असा आहे तर.
1: पण पावसाचे महत्त्व तुला माहीत नाही ना, म्हणून तू असं बोलतो आहे.
0: अरे अंकुर, आपल्याला जीवनावश्यक गोष्टीनं पावसानेच मिळतात, म्हणून त्याची प्रत्येकाला दरवर्षी कौतुक असते. कारण तो नीट व्हावा, नीट हव्या तेवढ्या प्रमाणात झाला तर मग उरलेले वर्ष सुखाचं आनंदाचं जातं. पाऊस चांगला झाला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, तसेच शेतीला पुरेसा पाऊस असेल तर धान्य नीट पिकून सगळ्यांनाच मुबलक प्रमाणात धान्य मिळतं. थोड्याफार प्रमाणात बजेट स्थिर राहतं. या सगळ्या प्रश्नांना सुरळीत तोंड देण्यासाठी पाऊस महत्त्वाचा. आमच्या लहानपणी काही प्रमाणात आम्हाला पण तुमच्यासारखे नको हा पाऊस असंच वाटायचं. पण जसंजसं मोठं होत गेलो तसं तसं त्याचं महत्त्व पटत गेलं. मग आई, पाऊस सुरू असेल तेव्हा कपडे वाळत नाही, फरशी लवकर सुकत नाही, जेव्हा भाजी धुण्यात बराच वेळ जातो तेव्हा कोण करतं ग चिडचिड?
1: अरे, तो तेवढा पुरता त्रागा, जेव्हा खूप होमवर्क येतो तेव्हा तू कशी चिडचिड करतो ना, अगदी तसाच.
0: पाऊस प्रत्येकाला अगदी आपल्यासारखा वाटतो. आपल्या मनात असेल तसं सगळं करणारा वाटतो. शाळेतल्या मुलांना उठायचा कंटाळा असतो तेव्हा छान गुरफटून झोपा असा असतो पाऊस. कॉलेजच्या मुलांना नाविन्याची क्रेज असते तेव्हा त्यांना तसा नवनवीन आल्हाददायक वाटतो पाऊस.

दाम्पत्यांना प्रेमाच्या रंगात भिजवणारा वाटतो पाऊस, मध्यमवयीन लोकांना दिलासा देणारा वाटतो पाऊस, तर वयोवृद्धांना भूतकाळात रमवणारा वाटतो पाऊस. पाऊस आपल्यासारखाच आपला मित्र सखा असतो. जसे आपले विचार असतात त्याच विचारांचा तसाच असतो तो, फक्त आपल्या नजरेत असतो, आपल्या मनात असतो. बाहेर पडणारा पाऊस घरात प्रत्येकाला हवा हवा असा असतो. त्याच्याशी सगळेच वाफाळलेला चहा आणि गरम गरम भजी खात हितगुज करत असतात. आपल्या मनात प्रत्येक भाव ओळखतो तो पाऊस. न सांगता अगदी बरोबर आपल्यातला अवखळपणा जपतो तो पाऊस. आयुष्याला विचारांना नवीन उभारी देतो तो पाऊस. पाऊस काय, सरी कोसत दरवर्षीच येतो, पण प्रत्येक वर्षी त्याचं रूप जास्त छान निखरतं उभरतं असतं. जसं आपलं होत असतं अगदी तसंच. पण कधीकधी जसा आपल्याला येतो राग चिड, तशीच त्या पावसाची पण असते. मग तो घेतो रौद्र रूप. निसर्गच तो, त्याच्या चक्रात बिघाड करू तर निसर्गाची गाडी पण ट्रॅक सोडून धावेलच की. कारण आपणही इतर घटकांप्रमाणेच निसर्गचक्राचा एक घटक आहोत. आपण माणसं निसर्गाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, म्हणून निसर्ग कोपतो. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या पलीकडे केली गेली तर ती त्रासदायकच असते. माणसाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला जे छेडले आहे त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. निसर्ग आपलं काम करतो, तसं आपणही आपलंच काम करू की. कशाला उगीचच निसर्गाची छेडखानी करायची. झाली आपली चूक झाडं तोडून नद्यांचे प्रवाह बदलवून, मग ती सुधारूया ना. झाडं लावून झाडं जगवून, म्हणजे आपला हा अवखळ आनंदी सखा पाऊस पिढ्यानपिढ्या सगळ्यांचा सखा मित्र होईल. आणि आपल्यासारखाच त्यांना पण जगण्याचा आनंद उत्साह मिळेल. आणि आपल्यासारखी पुढच्या पिढ्यांना पण पावसासोबतची निखळ मैत्री अनुभवता येईल निस्वार्थ बुद्धीने. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि आजच्या आपल्या वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणेच आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, आज मी तुमच्या बरोबर जास्त गप्पा मारत बसणार नाहीये बरं का.
0: अरे
1: म्हणजे काय आहे की आपण एपिसोड शांतपणे करू पण नंतरचा चहा मात्र आज मी स्किप करणार आहे.
0: अरे का असं का? म्हणजे माझा चहा बुडणार की काय?
1: हो 100%. पण खरंच सॉरी, कारण माझा आज अगदी नाईलाज आहे. उद्यापासून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत सुरू होईल ना माझं 3 दिवसाचं, आणि मग उपवास पण सुरू होतील. मग मला खूपशी तयारी करायची आहे, त्याच्यामुळे आज तुमच्या बरोबरचा चहा मी स्किप करणार आहे.
0: अच्छा, म्हणून का?
1: हो.
0: पण कविताजी एक विचारू का तुम्हाला?
1: हो. मग
0: तुम्ही हे 3-3 दिवस उपवास करतात.
1: हो.
0: वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
1: हो.
0: व्रत करतात.
1: हो.
0: तसं तुमचे हे पण करतात का?
1: हरिभाऊ, आज तुमचा काय विचार आहे? असे प्रश्न का बरं विचारताय मला? तुमचा काय अनुभव आहे सांगा बरं, तुम्ही काय करता वहिनींसाठी, कुठलं व्रत करता सांगा बरं.
0: कविताजी, जरी व्रत केलं नाही ना तरी मनापासून इच्छा असतेच की
1: हो,
0: की बायकोने सुखी राहावं, आनंदी राहावं, तिला खूप आयुष्य मिळावं. अहो, पती पत्नी म्हटलं की या भावना एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतातच ना.
1: हा, मग हेच ना, हेच मी सांगते तुम्हाला. आमच्या घरी पण तसंच आहे बरं का, फार जीव आहे आमच्यावरती आमच्या आहोंचा, आणि म्हणून मी असं व्रत करते. कळलं का? पुरुषांसाठी भलेही असं काही व्रत ठरलेलं नसेल, पण या व्रताचा उद्देश काय आहे मुख्य, की आपल्या माणसाबद्दल चांगलं चिंतन म्हणजेच व्रत आहे. आणि तुम्ही सांगा, नवीन पिढीमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करतातच की नाही एकमेकांना गुलाब देऊन? मग त्यांच्या मनात ती पण तीच इच्छा असते की माझ्या जोडीदाराला खूप छान चांगलं आयुष्य मिळावं, तो सुखी राहावा. बरोबर की नाही?
0: नाही नाही, हे सगळं बरोबर आहे हो.
1: हा,
0: ते जोडीदार होण्यासाठीचेच तर प्रपोजल असते.
1: हो, पण ते प्रपोजल एकमेकांना सुखी करण्यासाठीच असतं ना. ते नवीन पिढी फुल देऊन जोडीदारासाठी चांगलं चिंतन करतात, आणि आम्ही मात्र ते वडाला सांगतो एवढाच काय तो फरक आहे बरं का. अरे
0: वा वा वा. कविताजी, तुम्ही अगदी चतुरपणे उत्तर दिलंय बरं का.
1: मग अर्थातच देणारच, मी सावित्रीची पूजा करते. मग चतुरपणा नाही दाखवला तर उपयोग काय त्या पूजेचा?
0: अरे, सावित्रीची पूजा करते म्हणून?
1: हा,
0: म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?
1: अहो, वट सावित्रीचं व्रत करणं म्हणजे खरं असं, म्हणजे मला असं वाटतं की सावित्री सारखं बनणं, सावित्री बनणं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करण्यासारखं नाहीये का?
0: नाही नाही नाही नाही नाही, तुम्हाला काय सांगायचंय ना मला एकदा नीट समजावून सांगा बघा.
1: आता सांगावंच लागेल हरिभाऊ. म्हणजे काय सांगू का, ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे काही नुसतं एक पुराणामधला आलेला कथेचा भाग नाहीये बरं का. त्याच्यामागे खूप मोठं विचार मंथन आहे. तुम्हाला माहितीये का, सावित्री वेदशास्त्र संपन्न होती आणि तिने यमाबरोबर शास्त्र चर्चा करून पतीचं प्राण परत मागवलेले आहे, ती घेऊन आलेली आहे. चतुरपणे तिने आपल्या सासऱ्यांचं राज्य तर मिळवलंच, त्यांच्या अंधदृष्टीला दोन्ही दृष्टीने दृष्टी दिली. म्हणजे काय की त्यांचे डोळे तर परत आणलेच, पण गेलेलं राज्य परत मिळावं ह्यासाठी त्या दोघांचं विचार मंथन पण ह्या कथेमध्ये आहे. आणि तिसरा वर जो तिने मागितला तो तिने सांगितलं की माझ्या वडिलांना मी एकुलती एक कन्या आहे, त्यामुळे त्यांना शतपुत्र दे.
0: बर.
1: हा, चौथा वर मागताना सावित्री म्हणते, चित्राश्वाची जागा योग्य पुत्र शत पावो सतीव्रत स्वस्थ राहो. हा, म्हणजे काय माहितीये का, की सत्यवनाची जागा ही त्याच्या 100 पुत्रांना घेता यावी राज्य चालवण्यासाठी. आणि यमराज तिच्या पतिनिष्ठेने, ती घेत असलेल्या कष्टाने, चतुरपणाने, तिच्या बुद्धीने इतके प्रभावित झालेले होते की त्यांनी तिला सांगितलं की तुला 100 पुत्र पण दिले. आणि मग म्हणले की आता तू 5वा आणि शेवटचा वर माग आणि माघारी फिर, कारण ती पतीच्या मागे, यमाच्या मागे त्याचा प्राण मागत फिरत होती ना. आणि मग 5वा वर मागताना सावित्री म्हणली की यमराजा, तुमचंच वरदान आहे की नाही शतपुत्राचं, मग ते व्यर्थ नको ना जायला. आता तुम्ही मला शतपुत्राचा वर दिलेला आहे तर मग माझ्या पतीला कसं काय घेऊन जाणार तुम्ही? हा, मग तुमचाच वर खरा ठरला पाहिजे ना, म्हणजे असा इतका चतुरपणा सावित्रीमध्ये होता म्हणून मी तुम्हाला चतुरपणे उत्तर दिलं, कळलं का? आणि मग शेवटी धर्मराज म्हणले, बाई प्रताप हा भला जिंकिले त्वा मला पतिव्रते, मार्कंडेया जैसी तारी शंभू शक्ती तशी तुझी शक्ती सत्यवंता.
0: वा वा वा वा. मोरोपंतांचं मला वाटतं सावित्री गीत मधलं आहे.
1: आहे हो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हीच सांगा मला सर की सावित्री किती बुद्धिमान होती. थोडक्यात काय तर पतीचे प्राण तर तिने मागितलेच मागितले. म्हणजे तिने प्राण मागितले याचा अर्थ म्हणजे ती काही वस्तू नाही ना, की यमाने घेतली सावित्रीने परत मागितली आणि परत यमाने ती तिला परत दिली. हा जो संपूर्ण कथेचा भाग आहे हा आत्म्याचा प्रवास तिने विशद केलेला आहे. हे मी जे तुम्हाला दोन तीन श्लोक वाचून दाखवले ना, तुम्ही जे आता म्हणलात की कविवर्य मोरोपंतांच्या सावित्री गीत मधले आहेत, तर त्यात मोरोपंत असं म्हणतात म्हणजे सत्यवानाचे जेव्हा प्राण जातात त्याचं वर्णन बघा मोरोपंतांनी कसं केलंय. पुरुष काढिता अंगुष्ठ प्रमाण निष्प्रभ निष्प्राण देह झाला.
0: बर
1: हा, मग पुरुष म्हणजे आत्मा की नाही, तो अंगुष्ठ प्रमाण असतो हे वर्णन भागवतात गीतेत अगदी कठोपनिषदात सुद्धा आत्म्याचं वर्णन स्वरूप हे अंगुष्ठ प्रमाण असंच म्हटलं गेलेलं आहे.
0: बरोबर.
1: अहो या सगळ्याचं ज्ञान सावित्रीला होतं, यापेक्षा तिची बुद्धिमत्ता अजून काय वर्णन करायला हवी.
0: नाही नाही, बुद्धिमत्तेच्या बाबतीत बायका सर्वश्रेष्ठ असतात हे तर मान्य आहे मला.
1: पण ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं म्हणजे सावित्री व्हायचं हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला अजून एक गमक खरं सांगू का, या कथेतलं सावित्रीने चतुरपणे यमाशी शास्त्र संवाद तर केलेला आहेच, पण मुळात सत्यवान हा मूर्छित होऊन जेव्हा वनामध्ये पडला तेव्हा तिने सगळ्यात पहिल्यांदा उचलून त्याला वडाच्या झाडाखाली ठेवलं. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिला ज्ञात होतं, वडाचं झाड माहिती होतं, त्याची उपयुक्तता तिला माहिती होती.
0: हो, म्हणजे वड हा सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा ऑक्सिजन देणार म्हणजे प्राणवायू देणार झाड आहे.
1: ती बरोबर आहे. आणि त्या क्षणी सत्यवानाला प्राणवायूची अत्यंतिक गरज होती
0: हे
1: तिला समजलेलं होतं. म्हणजे हे तिचं प्रसंगावधान सुद्धा यथोचित होतं की नाही. एखादी स्त्री असती तर किती घाबरून गेली असती अशा क्षणी. मग हे सगळं येण्यासाठी सावित्रीची पूजा करायची, यासाठी सावित्री व्हायचं, यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करायचं, बरं का?
0: वा वा.
1: तुम्हीच विचार करा की असं तिचा चतुरपणा तिची बुद्धिमत्ता ही कोणत्या स्तराची होती. मग ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत म्हणजे नुसत्या वडाला फेऱ्या मारायच्या इथपर्यंत नाहीये ना. मला सावित्री सारखं बुद्धिवान व्हायचंय, तिच्यासारखं वेदशास्त्र संपन्न व्हायचा निदान मी प्रयत्न केला पाहिजे, तिच्यासारखं प्रसंगावधान ठेवता आलं पाहिजे, तिच्यासारखी स्थिर बुद्धी ठेवता आली पाहिजे, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करते मी, कळलं का? आणि आता राहता राहिली गोष्ट नवऱ्याचं आयुष्य मागायचं, म्हणजे वडाकडे जे नवऱ्यासाठी आयुष्य मागितलं जातं ते, तर मी 24 तास तिन्ही त्रिकाळ ते मागतच असते. फक्त त्या दिवशी हे मागणं मी वडाकडे मागते एवढाच काय तो फरक आहे, कळलं का? म्हणजे आपल्या ज्या व्रतवैकल्य कथा आहेत ना त्यात कुठलंही थोतांड नाहीये, त्याच्या मागे खूप मोठा शास्त्रीय विचार असतो. फक्त कसं आहे ना की जेव्हा म्हणजे त्या काळामध्ये धर्माला पूर्ण महत्व होतं आणि अर्थात ते आजही द्यायलाच हवंय, पण त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही धर्माशी बांधून समजावली जायची एवढाच काय तो फरक. बाकी त्याचं जे तत्व आहे ना, म्हणजे त्या व्रताचं जे तत्व आहे ना, ते आजही अगदी आपल्या उपयोगाचं आहे आणि अंगीकारण्यासारखं पण आहे. प्रत्येक सणाच्या मागचा, प्रत्येक उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचं एकदा तत्व समजावून घेतलं ना हरिभाऊ, की मग असं काही वाटणार नाही की आपल्या या शास्त्रामध्ये काय लिहून ठेवलंय, काय भंपक कथा आहेत या, असा काही अविश्वास निर्माण होणार नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे मला असं वाटतं की वटव सावित्रीची पौर्णिमा करण्याच्या मागचं जे तत्व आहे ना, तर त्याच्यात सावित्रीचा शास्त्रार्थ, सत्यवानाची सत्यता, वडाचं महत्व आणि मुख्य म्हणजे एक स्त्री काय करू शकते आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी, हे अधोरेखित करण्याकरता हा सण आहे असं मला वाटतं. आणि कित्येक स्त्रियांमध्ये मी बघते हरिभाऊ, आत्मविश्वास नसतो त्यांना. असं वाटतं मी घरातलं बघते म्हणजे मी फक्त गृहिणी आहे, मला काही किंमत नाहीये. पण तिने जर स्वतःमधले पोटेन्शियल्स बाहेर काढले ना, तर तिला कळेल की मी घरासाठी काय करू शकते आणि कुटुंबासाठी काय करू शकते. आणि मग एकदा हा तिचा आत्मविश्वास परत आला ना की ती खूप काही करू शकते हे मला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचंय सर, कळलं का?
0: क्या बात है कविताजी, तुम्ही म्हणजे आज माझी बोलतीच अगदी बंद केली बघा. म्हणजे अगदी तुम्ही या व्रताचं महत्व पटवूनच द्यायच्या मागे लागलेला.
1: एक्झॅक्टली, सावित्रींनी पण या प्रसंगात तेच केलेलं आहे. यमाची बोलतीच बंद केली आहे तिने आणि तेवढी तिची पात्रता आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा ना, पंचकन्यांचं इतकं महत्व असतानाही सावित्रीच्या नावाने एक स्वतंत्र व्रत अंगीकारलं जात. ह्यावरूनच समजून घ्या ना तुम्ही की सावित्रीची महत्ता किती आहे.
0: हो, पंचकन्या म्हणजे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा या पाच
1: पंचकन्या.
0: शेवटी त्यांना तर असं पंचकन्याम स्मरे नित्यम महापातक.
1: अगदी बरोबर आहे. तरी पण सावित्रीच्या नावाने स्वतंत्र व्रत आहे. त्याचं कारण हेच की ती इतकी वेदशास्त्र संपन्न आणि जे तुम्हाला मी सगळे तिचे गुण
0: सांगितले, होती
1: बुद्धिमान होती. आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत हे माझ्यासाठी नुसतं व्रत नाहीये बरं का, सावित्री बनण्याचा प्रयत्न करण्याच्या वाटेवरचं पाऊल असतं.
0: वा वा, क्या बात आहे.
1: आणि त्यामुळे मी दरवर्षी हे 3 दिवसाचं व्रत अगदी आठवणीने करते. खरं म्हणजे हा माझ्या सासूबाईंचा वसा आहे. माझे सासरे गेल्यानंतर हे व्रत कोणी चालवायचं असा मोठाच प्रश्न होता. कारण घेतलेला वसा टाकता येत नाही ना. पण मग मी जेव्हा सावित्रीची ही सगळी कथा समजून घेतली, त्याच्यावरचं वाचन केलं आणि तेव्हा मला समजलं की ह्याच्या मागचा शास्त्रीय विचार काय आहे. म्हणजे तोपर्यंत मी काही वटसावित्रीची पूजा करत नव्हते अशातला भाग नव्हता. पण तुम्हाला तर माहितीये म्हणजे माझ्या मागे किती ऑफिसची गडबड असते. सकाळी 9:30 पोहोचायचं असतं. मग मी आपलं फक्त वडाला नमस्कार करायची आणि निघायची. एवढी म्हणजे सांग्र संगीत पूजा किंवा 3 दिवसाचं व्रत करायचं हे सगळं मला नाही शक्य व्हायचं. पण खरं सांगू का, एकदा मी जेव्हा त्याच्या मागचं तत्व समजून घेतलं ना, म्हणजे तेव्हाही मी मला हे माहिती होतं की वडाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे या निमित्ताने. पण आता ह्या 3 दिवसाच्या व्रतामुळे माझे बघा 4 दिवस वडाच्या सहवासात जातात. आणि हे एकदा समजून घेतलं ना, म्हणजे काय सांगण्यासाठी हे व्रताचा ह्या ओहापोह आहे हे एकदा समजून घेतलं ना की मग मला हे व्रत करणं सोपं झालं. खरं म्हणजे वडाचं किती महत्व आहे की नाही. आजही हे व्रत ना आपण म्हणजे सगळ्याच मुलींनी बायकांनी तो एक पर्यावरणाचा भाग म्हणून अंगीकारायला हवाय. कारण मी बघते आजकाल ना खूप जणी वेळ नाही म्हणून आदल्या दिवशीच वडाची पारंबी फांदी तोडून आणतात आणि घरी तिची पूजा करतात. हे मात्र बिलकुल शास्त्रसंमत नाही बरं का हरी भाऊ. कारण कुठल्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वडाची पारंबी तोडून किंवा फांदी तोडून त्याची पूजा अजिबात कुठल्याही प्रसंगात, म्हणजे सगळ्या श्रोत्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की कोणीही पर्यावरणाचा असा अशा पद्धतीने ऱ्हास करून ही पूजा करू नका. उलट पक्षी जमलं तर आज एखादं झाड
0: वडाचं झाड पण लावलं तरी
1: नक्की नक्की नक्की. पण वडाचं झाड असं म्हणजे आपल्याला रोप लावता येत नाही ना. म्हणजे आता पुष्कळ कलम वगैरे करून ती म्हणजे सोय झालेली आहे. पण मुख्यतः पक्ष्यांच्या विष्ठेतून वडाचं झाड येत असतं, रुजत असतं त्याच्या आणि मग त्याचा वृक्ष होतो. आणि तुम्हाला माहितीये का वडाचं आयुष्य साधारण 300 वर्षापर्यंतच. मग आपण विचार करायला हवा ना की वडाचं महत्व किती आहे. आणि हे सगळं अधोरेखित करण्याकरता ना ही सगळी व्रतं निर्माण झालेली आहेत. तुम्हाला सांगते आर्य आणि द्रविड अशा 2 संस्कृती आपल्या सिंधू नदीच्या तीरावरती होत्या ना. त्यातले काही अग्निपूजन करायचे आणि काही वृक्षपूजन असा जो फरक आहे ना, त्यामुळे आपली काही व्रतं ही अग्नीला महत्व देणारी आहेत आणि काही व्रतं ही वृक्षांना महत्व देऊन सांगितलेली आहेत. आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या व्रतांकडे ना डोळस दृष्टीने पाहायला पाहिजे हरिभाऊ.
0: कविताजी आज तुमचा नूर काही वेगळाच दिसतोय बरं का. म्हणजे आता असं झालं की मला सुद्धा तुमच्या बाजूनेच बोलायला पाहिजे.
1: म्हणजे माघार घेतली तर सर.
0: नाही नाही, कसं आहे तुम्ही अगदी समयोचित चर्चा केलेली आहे या व्रताविषयी. आणि आता थोडं मी पण तुम्हाला या वडाच्या झाडाविषयी सांगणार आहे बरं का. तुम्हाला माहितीये का कविताजी, हा वड जो आहे तो भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
1: अगदी बरोबर.
0: जगात सर्वात मोठ्या वृक्षापैकी एक असा हा वृक्ष मानला जातो. तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याचं 300 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असते. आणि हा वृक्ष जो आहे वड हा 15 ते 30 मीटर उंच वाढत असतो.
1: अरे बापरे. आणि म्हणूनच त्याची सावली इतकी गर्द आणि थंडावा देणारी असते.
0: हो,
1: भला मोठा वृक्ष असतो. आणि सावित्रीने सत्यवानाला त्या झाडाखाली त्याच्याच मुळे ठेवलं, कारण ज्येष्ठातलं ऊन किती तळपत असतं आणि त्या क्षणी त्याला सावलीची थंडाव्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात त्याला सनस्ट्रोक झालेला आहे हा पण एक तिच्या मनामध्ये शंका तेव्हा आलेली असणार.
0: अगदी बरोबर,
1: हे तिने अगदी अचूकपणे ओळखलेलं होतं.
0: कारण हे पौर्णिमेचं व्रत पण जे आहे ते ज्येष्ठ पौर्णिमेला,
1: ज्येष्ठ पौर्णिमेला आहे.
0: तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की या वडाच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, यालाच आपण पारंब्या म्हणतो. याला धरून मस्त सूर मारायचो
1: लहानपणी,
0: त्यालाच सूर पारंब्या असं म्हणायचं.
1: अगदी बरोबर.
0: याच खोड जे आहे ना ते मजबूत आणि गुळगुळीत पण चीकयुक्त असं असतं. याची फळे जे आहेत ती वेगवेगळे पक्षी माकड यांना खूप आवडतात बरं का.
1: अगदी बरोबर.
0: आणि या फळामध्ये लहान लहान आळ्या आणि किडे असल्यामुळे ही फळं सहसा माणसं खात नाहीत, पण त्यांच्यामुळे ती पूर्णतः पक्ष्यांना आणि प्राण्यांना उपयोगी येतात. म्हणजे पक्ष्यांना मोठाच आसरा असं हे वडाचं झाड आहे.
1: हे फार महत्वाचं सांगितलं सर तुम्ही की ती फळं माणसं खाऊ शकत नाहीतर आपण ती पण ठेवली नसती. प्राणी पक्ष्यांसाठी ती पण आपणच खाऊन मोकळं झालो असतो.
0: नाही हे तर आहेच, पण त्याही व्यतिरिक्त कविताजी या झाडाचा उपयोग जो आहे तो औषधी सुद्धा आहे बरं का. याचा जो चीक निघतो ना
1: बर
0: तो जखमा भरण्यासाठी उपयुक्त असतो.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती.
0: शिवाय दातातल्या वेदना यामुळे थांबतात. हे तर जाऊ द्या, विंचवाचं विष सुद्धा यामुळे कमी होतं असं म्हणतात. शिवाय वडाची पानं जी आहे ती रक्तस्त्राव थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहेत.
1: म्हणून स्त्रियांच्या गर्भाशयाविषयीच्या समस्यांमध्ये बऱ्याचदा वडाच्या पानांचा उपयोग औषधांमधून केला जातो.
0: हो, आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे बरं का. अगदी स्त्रियांच्या साठी वडाचा अजून एक मोठा उपयोग आहे.
1: सांगा ना सर.
0: तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी.
1: ओ हो हो.
0: वडाच्या पारंब्यांची मुळं ही अत्यंत उपयुक्त असतात. शिवाय त्याच्या सालीपासून मधुमेहावर उत्तम असं औषध बनतं.
1: अरे वा, हे नव्हतं माहिती मला.
0: म्हणून खरं म्हणजे हे अशा प्रकारे त्या झाडाचं महत्व असल्यामुळे पण हे व्रत सांगितलं गेलं असावं.
1: अगदी खरंय सर. म्हणत ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत जर करायचं असेल ना तर माझ्या मैत्रिणींना अगदी विनंती आहे की हा जो वटवृक्ष आहे ना हा 100 माणसांना 100 वर्ष पुरेल इतका प्राणवायू देतो. त्यामुळे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताच्या निमित्ताने काही वृक्ष म्हणजे ह्या वडाची म्हणा किंवा इतर वृक्षांची रोपं सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य तेवढे आपल्याला जमेल तेवढी द्यायला हवीत. फांद्या नाही तोडायच्या हा अजिबात. आणि तशीच ही रोपं सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन म्हणजे परिसराजवळून जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावरती मोठ्या संख्येने लावून जेव्हा पाऊस नसेल तेव्हा त्याची निगा घ्यायची आणि मग पावसात ते झाड आपोआप वाढतंच. म्हणजे धर्मकार्याबरोबर समाजकार्यही होईल या व्रताच्या निमित्ताने. आणि मग त्या रोपांचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल ना तेव्हा उन्हा तन्हातून चालताना आपली पुढची पिढी निदान आपल्याला दुवा देईल की किती छान सावली थंडपणा मिळतोय. अर्थात ही म्हणजे ही कल्पना सुद्धा इतकं छान वाटतंय, सुखावती आहे अगदी. त्याच्यामुळे असं झाड लावणं, रोपं लावणं आणि तो अनुभव घेणं हे मला असं वाटतं स्वतः अनुभवणं जास्ती संयुक्तिक ठरणार आहे.
0: खरंच खूपच छान कविताजी. तुम्ही खूप छान सांगितलं आणि मी जसं सांगितलं तशी वटवट सावित्री न होता ही आधुनिकतेशी जोड
1: घालत
0: आणि त्याचा मतितार्थ समजून घेऊन
1: घेत
0: ते व्रत करणारी अशी सावित्री आज व्हावी. मला वेळ सांगते गप्पा आपल्याला आवडत्या घ्यायला हव्यात.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे खूप खूप धन्यवाद
1: धन्यवाद
0: कविताजी. पुन्हा परत भेटूयात आपण पुढच्या मंगळवारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी श्रीकृष्ण कुलकर्णी पुण्यातून आपले सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मागच्या आठवड्यापासून आपण चिरंतन गाणी हा एक नवीन सांगीतिक कार्यक्रम सुरू केला. यामध्ये प्रसिद्ध जनकवी पी सावळाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या विविध गीतांचा मागोवा घेत आहोत. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी या गावात 4 जुलै 1914 रोजी पी सावळाराम यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ जन्मनाव निवृत्ती आबासाहेब पाटील, परंतु ते आपले काका रावजी पाटील यांना दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव झाले निवृत्ती रावजी पाटील. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथील महाविद्यालयात आले. शालेय वयापासूनच त्यांना कवितेची आवड होती आणि त्यांचे भाग्य असे थोर की महाविद्यालयामध्ये त्यांना प्रोफेसर माधव पटवर्धन म्हणजेच प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांचेकडून कविता आणि साहित्य यांचे संस्कार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी सावळाराम यांची काव्यप्रतिभा फुलू लागली. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या आणि वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेल्या मालकंस रागातील या सुंदर भक्तिगीताने. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळी.

स्त्रीच्या मनातील विविध रूपातील भावनांची स्थित्यंतरे दाखविणारी पी सावळाराम यांची गाणी अजरामर आहेत. त्यांची अशीच काही काव्यपुष्पे आपण आपल्या कार्यक्रमात ऐकत आहोत. श्रोते हो, कोण हसलं कोण फसलं असं आपल्या प्रियकराशी लटके भांडण करणारी ही प्रियसी आणि त्याच्या त्या मधाळ नजरेला नजर मिळवताना माझ्याच नकळत मी हसले अन कायमची मी फसले असे कबूल करणारी ही प्रियसी प्रियकराने हसून तिला बघताना मला का बरं एवढी लाज वाटावी याचा विचार करून ती पुन्हा पुन्हा कशी लाजती आहे बघा. हे गाणे आहे राजा ठाकूर दिग्दर्शित पुत्र व्हावा ऐसा या 1952 चित्रपटातील. आवाज सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत वसंत प्रभू यांचे. श्रोते हो, या चित्रपटाची कथा देखील पी सावळाराम यांचीच होती बरं का.

मंडळी, प्रेमात पडलेली आपली ही नवयवना इतकी चलाक आहे की ती आता आपल्या दिलवराच्या मनातलं चांगलंच ओळखू लागली आहे. 1952 सालच्या मायेचा पाझर या चित्रपटातील हे गाणं ऐकूया. संगीत वसंत प्रभू आणि स्वर लता मंगेशकर यांचं.

तिचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, इतका की तिचा चाफ्यासारखा गोरा कोमल हात ती त्याच्या हातात देऊन तू नेशील तिथे येण्याचे वचन त्याला ती देते आहे. लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे ऐकूया. या चित्रपटात भूमिका होत्या सुलोचना, चंद्रकांत, काशीनाथ घाणेकर यांच्या, आणि दिग्दर्शन होते माधव शिंदे यांचे. संगीत परत एकदा वसंत प्रभू यांचेच. निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, निळ्या नभाचे तेज उतरता मोहक सुंदर वातावरणी, दोन मनांचा संगम बघुनी हसू लागली ही जलराणी. लाजत लाजत प्रीत देखणी, लाजत लाजत प्रीत देखणी, जिथे मोहुनी बघते नेशिल तेथे येथे सखया, नेशिल तेथे येथे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी। आज आपण ऐकत आहोत जनकवी पी सावराम यांची गाणी। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। त्याच्या प्रेमात ती इतकी अखंड बुडून गेली आहे की मी खुळी आहे, भाबडी आहे असे तू म्हण पाहिजे तर, पण सख्या तू मला आपली म्हण असं हट्ट ती धरते आहे। ऐकूया 1971 माय माऊली या चित्रपटातील पी सावळाराम यांचे हे गीत, गायले आहे आशा भोसले यांनी आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे।

मंडळी, मुळात प्रेम म्हणजे घेणं नसतंच, देणं असतं फक्त. दुसऱ्यावर आपण उधळून टाकायचं असतं ते प्रेम, आणि दुसऱ्यासाठी जगायचं असतं ते प्रेम. प्रियकराचे प्रेम प्राप्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर ती या प्रेमावर इतकी फिदा झाली आहे की त्या प्रेमालाच ती विचारते आहे, तू मला किती मोठे भाग्य दिले आहेस, सांग सांग माझ्या प्रेमा, काय देऊ मी तुला.

श्रोते हो, आपल्या 3-4 पिढ्या पी सावराम यांची गाणी ऐकत आल्या आहेत. ही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात ते त्यांच्यातील मधुरतेमुळे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्वांचे आवडते सुमारे 70 वर्षांपूर्वीचे हे एक अप्रतिम भावगीत ऐकूया.

1955 साली पहाडी या रागामध्ये स्वरबद्ध केलेले हे अजरामर भावगीत आजही आपल्या ओठी आहे. वसंत प्रभू यांचे संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज.

श्रोते हो, निवृत्ती रावजी पाटील यांनी पी सावाराम हे टोपण नाव कधी आणि कसे धारण केले? पी सावाराम यांना जनकवी ही पदवी कोणी दिली? या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रतीक्षा करूया पुढच्या भागाची. आजच्या भागातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातील सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.